आज शनिवार दिनांक 30 मे 2026 आमच्या आजच्या प्रसारणात सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. रसिक हो, प्रसारण सभेला आम्ही आरंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

श्रोते हो, आत्ताच आपण अजित कडकडे यांच्या आवाजात संत तुकाराम महाराज यांचा अभंग ऐकलात. संगीत होतं विलासबुवा पाटील यांचं. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजात यशवंत देव यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

श्रोते, आताच आपण किशोरी आमोणकर यांचं स्वर आणि संगीत असलेली संत जनाबाई यांची गीतरचना ऐकलीत. कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना.

0: या समूह स्वरातील देशभक्तीपर गीत रचनेवरच आजचा आमचा अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. एफ एम 100.5 MHz आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 6:40 झाली. प्रसारित करीत आहोत कृषी संपदा. आजच्या कृषी संपदा कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हस्तबहार याविषयी प्राध्यापक व्ही एस गिरासे यांनी दिलेली माहिती.
1: बलरी दादा बलरी बलरी बलरी बलगडी दादा बलरी.
2: शेतकरी मित्र, फळझाड पिकांमध्ये आपण बहार ट्रीटमेंट किंवा बहार प्रक्रिया हे काम करत असतो. यालाच फुलांचा कालावधी नियोजित करणं किंवा रेग्युलेट करणं असंही आपण म्हणत असतो. पिकांची अवस्था आणि जीवनाचा कालावधी जपण्यासाठी फळझाडे पिकांमध्ये ठराविक कालावधीसाठी म्हणजे साधारणतः 35 ते 65 दिवस आपण आराम देतो. यामध्ये आपण पाणी ठराविक काळासाठी तोडतो आणि नंतर मशागत करून अन्नद्रव्य देऊन किंवा हार्मोन्सचाही वापर करून पाणी देण्यास सुरुवात करत असतो. पाहिजे त्यावेळेस आपण झाडांना फुले लागण्यासाठी प्रवृत्त करू शकतो, म्हणजे यालाच आपण फुले इंड्यूस करणं असं म्हणत असतो. आणि नंतर मग फुले आणि फळे आणतो, यालाच बहार ट्रीटमेंट असं म्हणतो आपण. या काळानुसार फळझाड पिकांमध्ये 3 बहार घेतले जातात किंवा 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये पहिला बहार हस्तबहार, दुसरा आंबे बहार आणि तिसरा मृग बहार. हे 3 बहार आपण फळझाड पिकांमध्ये घेतो. वेगवेगळ्या फळांसाठी वेगळा बहार आपण धरत असतो. आता हस्तबहारचा जर विचार केला तर याच्यामध्ये फुले येण्याचा कालावधी जो असतो तो ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण फुले आणत असतो आणि फळे येण्याचा कालावधी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंत सुरू राहतो. या बहाराच्या बाबतीमध्ये जे उत्पादन आपल्याला मिळतं, जे फळे मिळतात ते चांगले असतात आणि क्वालिटी पण चांगली असते, फक्त उत्पादन थोडंसं कमी मिळत असतं. तर आपल्याला हा बहार धरायचा आहे तर यामध्ये आपण 1 किंवा 2 महिने अगोदर पाणी तोडत असतो. तर हस्तबहारामध्ये पाणी आपण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये खंडित करतो किंवा तोडतो आणि नंतर मग ऑक्टोबरपासून झाडांना आपण पाणी द्यायला सुरुवात करतो आणि त्याला फुलं यायला सुरुवात होत असते. त्यानंतर रेस्टिंग स्टेज दिल्यानंतर आपण मशागत करतो झाडांची, तसेच नको असलेल्या फांद्या आपण काढून टाकतो, शिफारशीप्रमाणे खतांची मात्रा देतो आणि वाढ करणारे हार्मोन्स जे आहेत, रोधक जे आहेत, त्यांचा पण वापर आपण करत असतो आणि पाणी देतो. पाणी देत असताना पहिलं आणि दुसरं पाणी हलकं द्यायचं असतं, कारण आपण त्याला ट्रीटमेंट दिलेली असते. जास्त पाणी दिलं तर झाड मरण्याची दाट शक्यता असते, म्हणून पहिलं आणि दुसरं पाणी हलकं द्यायचं आणि तिसऱ्या पाण्यानंतर रेग्युलरप्रमाणे आपण पाणी द्यायला हरकत नाही. आपण पिकाला आराम दिलेला असतो, त्यामधून त्या पिकाला बाहेर आणून फुले येणे, फळधारणा करणे या बाबींकडे त्या पिकाला आपण प्रवृत्त करत असतो. हेच आपण रेग्युलेशन करतो, म्हणून याला बहार प्रक्रिया असं म्हणतात. हस्तबहाराचा कालावधी पावसाचा असतो, त्यामुळे पाणी तोडणे, झाडांना आराम देणे हे थोडं अडचणीचं जातं, म्हणून या कालावधीमध्ये बहार प्रक्रिया करणं कठीण होत असतं. डाळिंब पिकासाठी हा बहार आपण धरत असतो. पेरू, द्राक्षे, चिकू, लिंबू या पिकांमध्ये सुद्धा हा बहार आपण नियोजित करत असतो. संत्रा आणि मोसंबीच्या बाबतीमध्ये हा बहार आपण धरत नाहीत, कारण जेव्हा फळे लागतात त्यावेळेस फळाचं रस शोषणाऱ्या किडी म्हणजेच फ्रूट सकिंग माथचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि त्यामुळे या पिकांसाठी आपण हा बहार टाळत असतो. बहार प्रक्रियेमुळे झाडांची जी नैसर्गिक टेंडन्सी असते म्हणजे फुले येण्याची, त्यामध्ये बदल केला जातो. झाडांमध्ये अन्नद्रव्ये साठवले जातात. दरवर्षी बहार घेऊन घेऊन किंवा पीक घेऊन घेऊन झाडाची उत्पादक क्षमता, जोम आणि मालाची प्रत कमी झालेली असते. पाणी तोडल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होत असतं आणि एकूणच झाडाला आपण शरीर क्रियाशास्त्राच्या दृष्टीने सक्षम झाडाला आपण बनवतो, त्याची उत्पादकता वाढवतो, त्याचा जीवनक्रम अधिक काळ टिकण्यासाठी आपण त्याला सक्षम करत असतो. ही प्रक्रिया झाल्यानंतर आपण अन्नद्रव्य तयार होणे आणि फुले फळे यांच्यापर्यंत पाठवणे या क्रिया पण चांगल्या घडत असतात. फळांची वाढ चांगली होत असते. सशक्त अशा हव्या त्यावेळेस आपण पिकं घेऊ शकतो, त्याचा कालावधी आपण नियोजित करू शकतो. आणि महत्त्वाची बाब मध्ये आपण आपल्याला ज्यावेळेस फळं पाहिजेत त्यावेळेस आपण या बहारांचं आपण रेग्युलेशन करू शकतो आणि यामुळे मजूर असेल,

किंवा विक्रीचं काम असेल, या गोष्टीचं आपण नीट नियोजन करतो आणि कमी खर्चामध्ये त्याच मेहनतीमध्ये अधिक उत्पादन मिळू शकतो आणि ग्राहकांसाठी अधिक काळासाठी आपण फळे उपलब्ध करू शकतो आणि यामुळे आपण नियोजन केल्यामुळे पीक एकदम येणार नाही आणि त्यामुळे आपल्याला बाजारभाव पण चांगला मिळू शकतो आणि उत्पादकता वाढू शकते. धन्यवाद.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण हस्तबहार याविषयी प्राध्यापक व्ही एस गिरस यांनी दिलेली माहिती ऐकली आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. यावरच आजचा आमचा कृषी संपदा हा शेतकरी बंधू भगिनींकरता असलेला कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. FM 100.5 MHz आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 6:45 होत आहेत. ठीक 6:45 आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर.
1: मागच्या भागामध्ये आपण पोस्टपार्टम डिप्रेशनसाठी लाईफस्टाईलमध्ये जे चेंजेस करावे लागतात त्याविषयी माहिती बघत होतो. त्यातीलच पुढील भागाचं आपण पाहूया. पोस्टपार्टममध्ये न्यूट्रिशनचाही महत्त्वाचा रोल आहे. त्यासाठी ताजं गरम सात्विक अन्न खाणं गरजेचं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगितलं तर आपलं महाराष्ट्रीयन फूड किंवा आपली जी थाळी आहे ती अगदी ह्यासाठी बेस्ट आहे, पण ती घरी केलेली. आयर्न रिच फूड म्हणजे ज्यामध्ये पालक, बीट, गाजर तसेच तूप, बदाम, अक्रोड याचा समावेश असायला पाहिजे. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. पाणी हे नॅचरली आश्वासन देण्याचं काम करतं, त्यामुळे पाणी किंवा इतर द्रवपदार्थ, सरबत वेगवेगळ्या फॉर्ममधली ही अवश्य घ्यावीत. आई, बहीण किंवा विश्वासातील मित्रांशी संवाद किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हव्यात. स्वतःची काळजी घेणंसुद्धा यामध्ये खूप गरजेचं आहे. यामध्ये हेड मसाज म्हणजे केसांना किंवा डोक्याला तेल लावून घेणं किंवा अभ्यंग म्हणजे संपूर्ण शरीराला शास्त्रोक्त पद्धतीने तेल लावून त्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं ही यामध्ये ट्रीटमेंटचा भाग येतो. कोमट पाण्यात खडे मीठ किंवा निंबाची पानं टाकून त्याने आंघोळ करावी. स्वतःसाठी थोडा वेळ काढावा, कमीत कमी 10 मिनिटं का होईना स्वतःची एखादी हॉबी किंवा एखादं छान गाणं ऐकण्यासाठी वेळ काढावा. याबरोबरच काही हेल्दी बाउंड्रीज आपल्याला सेट करणं गरजेचं आहे. सततच्या किंवा अननेसेसरी सूचनांना नम्रपणे नकार देता यायला हवा. घरातील सर्व जबाबदाऱ्या लगेच स्वीकारण्याचा अट्टहास करू नका, त्याचं प्रेशरही घेऊ नका. घरातल्यांशी व नवऱ्याशी प्रेमानं व मोकळेपणाने संवाद साधावा. यामध्ये काही होम रेमेडीज किंवा आयुर्वेदिक औषधांचाही आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करून घेऊ शकतो. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं द्रव्य म्हणजे अश्वगंधा, जे आपल्या बॉडीमध्ये अँझायटी कमी करतं किंवा कॉर्टिसोलचं लेवल कमी करते. पण अश्वगंधा घेताना मात्र स्त्री ही फीडिंग नसावी, बाळाला दूध पाजणारी नसावी आणि हे औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. अदरवाईज 1/2 चमचा अश्वगंधा चूर्ण हे दुधासोबत घेता येतं. शतावरी चूर्ण हे मूड स्टॅबिलायझर म्हणून काम करतं किंवा मूडला छान एनहान्स करण्याचं काम करतं. 1/2 चमचा शतावरी चूर्ण हे कोमट दुधाबरोबर घेता येतं. त्यानंतर ब्राह्मी हे मनावर छान काम करणारं औषध आहे. संज्ञा जननाचं काम करतं, संज्ञा स्थापनाचं काम करतं, त्यामुळे ब्राह्मी हे चूर्ण किंवा गोळी या फॉर्ममध्येही आपल्याला घेता येतं. हळदीचं दूध हे यामध्ये एक छान काम करतं. हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी काम करते, त्यामुळे हळदीचं दूध हे रात्रीच्या वेळेला छान झोप येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. या काही रेमेडीज सोबत आजचा भाग आपण इथे थांबूया. पुढच्या भागामध्ये पुढील माहिती पाहूया. नमस्कार.
2: डॉक्टर सीमीन बावडेकर यांनी पोस्टपार्टम डिप्रेशन याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. श्रोते हो, तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना आहेत, त्या अशा आहेत: शरीरात पुरेसे पाणी ठेवा, तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेये घ्या.

0: कलिंगड, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल किंवा पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा, रेडिओ ऐका, टी व्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. या काही सूचना होत्या. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बायो क्लिन्झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण या विषयीची माहिती. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले. बायो क्लिन्झरच्या वैज्ञानिक आधारामध्ये सूक्ष्म जीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी आणि जैव रसायनशास्त्र अर्थात बायोकेमिस्ट्री यांचा मोठा वाटा आहे. सूक्ष्म जीवांच्या क्रियेमुळं एन्झाईम्स तयार होतात तर जैव रासायनिक प्रक्रियांमुळं विविध सेंद्रिय आम्ल आणि इतर घटक तयार होतात. या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी आणि पर्यावरणपूरक क्लिन्झर होय. बायो क्लिन्झरच्या कार्यपद्धतीत आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे त्याची सर्फंक्टंट क्रिया. सॅपोनिन्स आणि इतर नैसर्गिक घटक पाण्याचा पृष्ठताण कमी करतात ज्यामुळं पाणी खोलवर घाणीत जाऊ शकतं. त्यामुळं घाण सहजपणे सुटते आणि पाण्यासोबत वाहून जाते. ही क्रिया रासायनिक क्लिनर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम सर्फंक्टन्स प्रमाणेच असते परंतु बायो क्लिन्झरमध्ये ती नैसर्गिकरित्या होते. या सर्व वैज्ञानिक प्रक्रियेमुळे बायो क्लिन्झर एक बहुउद्देशीय स्वच्छता द्रावण बनतं. ते केवळ पृष्ठभाग स्वच्छ करत नाही तर जंतुनाशन, दुर्गंधी नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी देखील उपयुक्त ठरतं. बायो क्लिन्झरची कार्यपद्धती आणि वैज्ञानिक आधार हे दर्शवतात की हे केवळ पारंपरिक किंवा लोकसाहित्यावर आधारित उपाय नसून त्यामागे ठोस वैज्ञानिक तत्व आहेत. एन्झाईम्स क्रिया, सूक्ष्मजीवांची भूमिका, सेंद्रिय आम्लांची निर्मिती आणि बायोडिग्रेडेशन या सर्व प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे एक प्रभावी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक स्वच्छता साधन तयार होतं. आजच्या काळात पर्यावरणीय समस्या वाढत असताना अशा वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आणि नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक आहे. बायो क्लिन्झर ही त्याच दिशेनं एक महत्वाची पायरी आहे. बायो क्लिन्झरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होणारं हे द्रावण निसर्गाशी सुसंगत असतं. रासायनिक क्लिनर्सप्रमाणे यात कोणतेही विषारी घटक नाहीत त्यामुळं ते वापरल्यानंतर पाणी, माती किंवा हवा यांचं प्रदूषण होत नाही. उलट बायो क्लिन्झर वापरल्यामुळं पर्यावरणातील सेंद्रिय संतुलन राखलं जातं. पाण्यात मिसळल्यानंतर हे द्रावण सहज विघटित होतं आणि कोणताही हानिकारक अवशेष निर्माण होत नाही. कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बायो क्लिन्झर अत्यंत उपयुक्त आहे. घरातील फळांच्या साली, भाजीपाल्याचा कचरा यांचा वापर करून बायो क्लिन्झर तयार करता येतं. त्यामुळं कचऱ्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचं उपयुक्त उत्पादनात रूपांतर होतं. वेस्ट टू वेल्थ ही संकल्पना यामुळे प्रत्यक्षात उतरते. शहरी भागात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीनं बायो क्लिन्झरचा वापर अत्यंत सुरक्षित आहे. रासायनिक क्लिनर्समध्ये असलेली कठोर रसायनं त्वचेवर, डोळ्यावर आणि श्वसन संस्थेवर विपरीत परिणाम करतात. अनेक वेळा ॲलर्जी, त्वचारोग आणि श्वसनाचे त्रास निर्माण होतात. परंतु बायो क्लिन्झर नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं असल्यामुळं ते वापरताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. हे विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. आर्थिकदृष्ट्या बायो क्लिन्झर अत्यंत किफायतशीर आहे. परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण बायो

0: झर अर्थात सेंद्रिय स्वच्छता द्रावण याविषयीची माहिती ऐकली. लेखन डॉक्टर पल्लवी भोसले, वाचन ऐश्वर्या बेहरे, सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोतेहो, सकाळचे 6:55
2: FM 100.5 मेघाट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, 6:55 झालीत. जाणून घेऊया आमच्या आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांविषयीची थोडक्यात माहिती. 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या सहक्षेपित होतील. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून. त्यानंतर म्हणजेच 7:40 दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुना गाडगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम प्रसारित केला जाईल. 7:45 भावधारा सुगम संगीताचा आनंद आपण घेणार आहात. 8:00 दिल्ली केंद्रावरून समाजच्या प्रभात, 7:15 भावसरगम हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात 9:00 मात्र दरम्यान म्हणजेच 8:30 ते 8:40 या वेळेत पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल. 9:00 विविध भारती प्रसारण सभेचे विविधरंगी कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 ते 10:30 या वेळेत प्रासंगिक, यात 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने ACPM डेंटल कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर हरीश जाधव यांची रत्ना निकम यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. सादर करते सुमित सूर्यवंशी. 10:30 ते 11 या वेळेत आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 11 ते 12 या वेळेत आपण ऐकणार आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम. वनिता मंडळाचे कार्यक्रम 12 ते 1 या वेळेत सहक्षेपित होतील. 12 ते 12:45 या वेळेत वनिता मंडळाचा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. 12:45 ते 1:00 आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून आकाशवाणी@90 निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. 1:00 ते 5:30 विविध भारती प्रसारण सभेचे विविधरंगी कार्यक्रम सहक्षेपित होतील. दरम्यान काही कार्यक्रम सहक्षेपित केले जातील आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून. यात जिल्हा वार्तापत्र 1:40 त्यानंतर 3:00 प्रादेशिक मराठी बातम्यापत्र सहक्षेपित केलं जाईल. त्यानंतर 5:30 आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून युवावाणी हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाईल. 6:10 ते 11:00 विविध भारती प्रसारण सभेचे विविधरंगी कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. या दरम्यान काही कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील आणि त्या काही कार्यक्रम प्रसारित केले जातील आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. यात 7:00 प्रादेशिक बातम्या सहक्षेपित केल्या जातील. 7:30 शिवार गप्पा, यात खरीप हंगामाची पूर्वतयारी, जमिनीची मशागत आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक सुनील किनगे कृषी महाविद्यालय धुळे यांची वैशाली गिरास यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित केली जाईल. निवेदन आहे वैशाली गिरास यांचं. कार्यक्रमाचे सादर करते सुमित सूर्यवंशी. 8:05 आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र सहक्षेपित केलं जाईल. तसंच दिल्ली केंद्रावरून 8:45 समाजच्या संध्या हे बातमीपत्र सहक्षेपित होईल. आणि 11:00 दिल्ली केंद्रावरूनच हिंदीतून बातम्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील. तर श्रोतेहोही होती आमच्या आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांविषयीची थोडक्यात माहिती. FM 100.5 ऐकत रहा आकाशवाणी धुळे केंद्राचं प्रसारण. आमची यानंतरची उद्घोषणा 7:00.

नमस्कार श्रोते हो, देशाच्या भविष्याला आकार देण्यासाठी आणि सर्वांगीण विकासाचा पाया रचण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जनगणना 2027 पहिला टप्पा आता सुरू होत आहे। ही केवळ आकडेवारी नाही तर आपल्या देशाप्रती असलेल्या कर्तव्याचा एक अविभाज्य भाग आहे। यावेळी विशेष म्हणजे तुम्ही तुमची माहिती स्वतः स्वगणनेद्वारे अत्यंत सोप्या पद्धतीने नोंदवू शकता। येत्या 1 मे ते 15 मे या कालावधीत तुम्ही स्वतःहून तुमची माहिती भरू शकता। त्यानंतर 16 मे पासून घरांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होईल। स्वगणना कशी करावी? फक्त 7 सोप्या पायऱ्या। पहिली, सर्वात आधी sc.census या अधिकृत वेबसाईटवर जा। दुसरी, तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करा। तिसरी, नकाशावर आपल्या घराचे अचूक ठिकाण दर्शवा। चौथी, घर आणि कुटुंबाची सविस्तर माहिती भरा। पाचवी, सर्व माहिती तपासून सबमिट करा। सहावी, त्यानंतर तुम्हाला एक SC ID म्हणजेच युनिक क्रमांक मिळेल। सातवी आणि शेवटची पायरी, तुमच्या घरी जेव्हा प्रगणक सेन्सस ऑफिसर येतील तेव्हा त्यांना फक्त हा SC ID द्या। तुमची जबाबदारी पूर्ण। हे का महत्त्वाचे आहे? कारण तुमची ही अचूक माहितीच भविष्यातील शासकीय योजना, आरक्षण आणि देशाच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरणार आहे। ही पहिली डिजिटल जनगणना असून आपली माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय राहते। तर विसरू नका, 1 मे ते 15 मे या काळात आपल्या कुटुंबाची माहिती स्वतः नोंदवा आणि देशाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। चला तर आपली जबाबदारी पार पाडूया, जनगणनेत सहभागी होऊया। महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय धुळेद्वारा जनहितार्थ प्रसारित।

FM 100.5 मेघाटवर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. श्रोते 7:05 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 आकाशवाणीच्या महाराष्ट्र वाहिनीवरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास सहक्षेपित केला जाईल. सुरुवातीला

0: तसंच AIR मराठी DTH उपग्रहांनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.
2: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान अवश्य ऐका. आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
4: काय सांगत होतीस ग तू?
5: होतं ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलीत का बटाटे?
4: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
5: पाणी उकळून शान प्याव.
4: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
5: अग मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
4: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
5: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
4: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
3: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी.
6: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
7: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको

0: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडीमध्ये 9 जणांचा तर काळेपडळ आणि हडपसर परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
3: माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्या पाठीमागे कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे. त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले.
2: या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात AIचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर आयोजित मुलाखतीत ते काल बोलत होते. मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. AIचा वेगानं विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या डीप फेक, डेटा सुरक्षा या समस्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एथिकल AI हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट पेपरफुटीनंतर दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी सुरू झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी, मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्या

0: च्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी नीट फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत असं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण प्रथमच तृतीय पंथीयांच्या एका पथकाला दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रसाद संकपाळ यांच्याकडून.
1: या तृतीयपंथीयांकडे पुरुषाची ताकद का स्त्रीची कोमलता आणि तिचा इनोसेन्स सुद्धा आहे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. निश्चितच या गोष्टी बघत असताना असं लक्षात आलं की बाबा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तृतीयपंथी लोक जे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही आहेत आणि फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी त्या आज मितीला करतायत, त्यांना जर आपण या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा जो आपला एक प्रयत्न आहे त्याला कुठं तरी हातभार लावल्यासारखा होईल. आता या प्रशिक्षणानंतर जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वगैरे निर्माण होती असं वाटलं तर या 10 जणांच्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला आम्ही आमच्या सोबत मदतीसाठी सोबत घेणार आहोत.
0: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीच्या दिमाखदार दीक्षांत संचलनाला आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर सुरुवात झाली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या संचलनाचं निरीक्षण करत आहेत. थोड्याच वेळात होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा तसंच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध बाबींमध्ये एकसमानता आणण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कृती दलाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉ नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण तंत्रशिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू.

या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतः भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: सतारीचे बोल असोत
1: कि मांजोळ बासरे,
0: शततारांची संतूर असो
1: कि मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

श्रोतेहो, सकाळचे 7:22 झालीत. आता दिनविशेष, आज 30 मे. श्रोतेहो, आजच्याच दिवशी म्हणजे 30 मे 1987 रोजी गोव्याला स्वतंत्र घटक राज्याचा दर्जा देण्यात आला होता. आज गोवा राज्य स्थापना दिवस आहे. आज हिंदी पत्रकारिता दिवस सुद्धा आहे. आज ज्यांच्या पुण्यतिथी आहे त्यांचं स्मरण. प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचं निधन आजच्याच दिवशी झालं. भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा सुद्धा आज स्मृतिदिन आहे. चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचं निधन आजच्याच दिवशी 1968 रोजी झालं होतं. आपला भाऊ ऑर्विल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते विल्बर राईट यांचासुद्धा आज स्मृतिदिन आहे. या सर्वांना विनम्र आदरांजली. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, AIR मराठी DTH परवाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण FM 103.6 MHz. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.

0: सकाळचे 7:25 झाले आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास, त्याआधी हा संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: सकाळचे 7:25 झाले आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, त्याआधी हा संदेश.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरड्या आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
2: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अरेकन तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आपण स्टडी केली होती 2019 मध्ये, त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉजिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकनट अरेकनट सुपारीला हेल्प करू शकतो, त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो. त्यामुळे तुम्ही सांगितलं की पुअर ओरल हायजीन कॅन कॉज कॅन्सर इंडिपेंडेंटली, इट कॅनॉट कॉज कॅन्सर, बट येस इट कॅन बी अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड अँड नेक कसे कनेक्ट आहेत?
2: जसं सांगितलं मी की हेड नेक मध्ये खूप पार्ट्स असतात. एक ओरल कॅव्हिटी मुख सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वरयंत्र. करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचा खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅव्हिक्युलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड नेकचा प्रकार येतो. अच्छा. त्यामध्ये ओल कॅव्हिटी वन ऑफ द मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का, की त्या मुखाच्या कॅन्सरलाच ते कनेक्ट झालेले असतात, की हेड अँड नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
2: नाही, हेड अँड नेकचा असं वेगळा काही कॅन्सर होत नाही. त्यामध्ये खूप पार्ट्स असतात, सांगितलं वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नॉसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो तो व्हायरसने होतो, एचपीव्ही व्हायरसने होतो. एक्झॅक्टली. टबॅगोचा कॅन्सर आणि तो तोंडामध्ये होतो. दारूचा कॅन्सर पीएफएस म्हणजे स्वरयंत्र मध्ये होतो. असे डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट्स ऑफ हेड नेक, त्यामुळे त्या डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते. तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
2: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री बसून अलर्ट व्हावा लागतो. कारण की ते अलर्ट नाही झालं त्यांचं काही ऍक्सिडेंट होऊ शकतो, किंवा वॉचमॅन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री आधी तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचं आहे, काम करायचं आहे. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामध्ये आपल्याला हे स्टिम्युलेंट्स लागतात. स्टिम्युलेंट्स म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसन आपण कमी करू शकतो. आणि जसं सांगितलं, कामगार जो सेक्शन आहे

0: त्यामुळे जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको फार स्वस्त आहे.
1: अच्छा.
0: हो, फार स्वस्त आहे. 2 रुपया 3 रुपया 5 रुपया मध्ये तंबाखू भेटतो. आणि खैनी असते ती खूप दिवस चालते.
1: अच्छा.
0: डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो. त्यामुळे ते फार स्वस्त आहे, स्वस्त प्रकार आहे. ते तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो. पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो. जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही, माझ्या पुढे फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार. आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो, जो इंडिपेंडेंट असतो. एक्झाम्पल, मी जर तंबाखू खातोय, मी काम करतोय तंबाखू खातोय, माझी वाईफ माझी पोरे माझ्यावर डिपेंडेंट आहेत, तर हा जो कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅन वर प्रहार करतो. माझ्यावर प्रहार झाला तर माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्ट्रेस होणार.
1: अगदी बरोबर आहे डॉक्टर. तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या, तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात?
0: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर बरंच होत नाही, सगळ्यात मोठी तक्रार तीच असते. त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर खूप असं गरम वाटतो खाल्ल्यावर, तोंड पूर्णपणे खूप उघडत नाही. नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना 4 फिंगर आपल्या दात आजायला पाहिजे, त्याला आपण 4 फिंगर टेस्ट म्हणतो. पण जे तंबाखू सुपारी खातात त्यांचं 2 फिंगर किंवा 1 फिंगर ही जात नाही. आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे तर बिलकुल ओपन नाही होतो. असं पण असतात की तोंडात कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेलं आहे, आपल्याला काही बघता येत नाही. असं ही जी प्रकार असते आणि हे तक्रार घेऊन आपल्याकडे येतात.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवात केल्यापासून किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया ही व्यसनं करायला लागल्यापासून साधारण त्याला किती, म्हणजे काहींना कमी प्रमाण म्हणजे लगेचच होत असेल किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा?
0: खैनी जी असते, सांगितलं खैनी आणि कच्चा तंबाखू असते त्याचा 10-15 वर्ष लागतात ऍव्हरेज. आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्ष 5 वर्षामध्ये होऊ शकतो, तुमच्याकडे नाही पण होणार. पण ऍव्हरेज हे आहे की 10-15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की ज्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे, त्यांनी 10-15 वर्ष आधी आपल्याने सुरुवात केली होती. पण जे गुटखा जो प्रकार आहे तो 5-7 वर्षामध्ये कॅन्सर होतो. मी टाटामध्ये असताना मी बघितलेलं आहे की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा, कारण की त्यांनी सांगितलं सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून. तर यंग लोकांना जास्त होत आहे आता, कारण की हे जे आपलं ड्युरेशन होतं कॅन्सर आदळण्याचा तो कमी झालेला आहे.
1: अच्छा, काय त्याचं नेमकं कारण आहे?
0: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटखा स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग. आता हे नवीन ई सिगरेट्स पण आलेलं आहे.
1: हा, ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर, की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल?
0: हा तंबाखू आहे, आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे. हे लोकांनी विकलं पण आहे, प्रॉफिट पण कमावलेलं आहे. आता लोकांना कळलंय यामध्ये कॅन्सर आहे, त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे. कोटपा ऍक्ट आहे, त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात. आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध. कसं? नवीन काय चालू करा, त्यामध्ये पण तंबाखू आहे पण आपल्याकडे स्टडीज नाही सांगितलं की कॅन्सर त्याने होतो. हे विका, हे बंद करा, नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा, 10-15 वर्ष निघणार, त्यानंतर आपल्याला कळणार कॅन्सर होणार की नाही होणार, त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे, परत नवीन काय येणार. तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर. लोक बॅन का करू शकत नाही? कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम होत नाही आहे ना. त्या 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना काय कॅन्सर होतोय, काय अजून काय होतोय. युएसमध्ये एक प्रकार आहे ई वॅलायको, ई सिगरेट असोसिएटेड अल्व्हेओलर इंजुरी, अल्व्हेओलर इज लंग्स. हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट यूज करतो त्यांच्या लंगमध्ये खूप प्रॉब्लेम्स सुरू झालेला आहे. जर कॅन्सरने आपण कॅन्सर थांबवला तंबाखूमुळे त्यामुळे लंग प्रॉब्लेम नंतर होणारच.
1: नक्कीच डॉक्टर, मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि ज्या महिला मिश्री, अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची, तर त्याचा काय दुरुपयोग, म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो?
0: मी टाटाला किंवा असं होतो ना, तिथे लोक यायचे, त्यांना विचारायचो कॅन्सर आहे.

0: ठीक आहे, तुम्ही तंबाखू खाता का? मी तंबाखू खात नाही. मी तोंड बघितलं, सगळीकडे असं टेन्सर आहेत. तंबाखू खात नाही तुम्ही? तुम्ही शुअर आहात? नाही, मी तंबाखू खात नाही, पण मिश्री घासते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाही आहे की मिश्री तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हल दॅट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाही आहे की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहेत, तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना. तर खूप लोकांना माहीत नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते. त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे, तुम्ही खाऊ नका, यांनीच तुम्हाला कॅन्सर. नाही ना, यांना कॅन्सर, दात साफ होतो. दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, त्यांना कॅन्सर डेफिनेटली होतो.
1: नक्कीच डॉक्टर. आणि की या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो, त्यामुळे त्याच्यातले जे जे काही वाईट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो. तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात, तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
0: खराब होतात. तंबाखू खराब आहे. कच्ची खैनी इज बेटर दॅन हीटेड खैनी.
1: अच्छा.
0: बिकॉज हीटेड खैनीमध्ये कॅल्शियम वाढतात आणि ते लवकर अब्झॉर्ब होतात तोंडामध्ये. आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगला वाटतो, कारण की ते लवकर अब्झॉर्ब होते पोटामध्ये, तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम का आवडते, कारण की लवकर अब्झॉर्ब होते. तसंच टबॅकोमध्ये ते अब्झॉर्प्शन कपॅसिटी वाढून जाते, त्यामुळे चान्सेस जास्त असतात कॅन्सर होण्याचे.
1: आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
0: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज, आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
1: म्हणजे?
0: म्हणजे चुना जर आपण आत लावला ना, तर आपले पोर्स उघडतात.
1: अच्छा.
0: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.
1: अच्छा.
0: हा मेकॅनिझम आहे. जर तुम्ही चुना नाही घेतला ना, तर अब्झॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो, तर लाईम आणि चुनानी ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सीप इन होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: 100.5 MHz-वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा. दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पूना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार
2: सर. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्यासोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात, तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
5: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील. त्यांच्या समोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात. त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅमपासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडो किंवा पेढेगाठी जोडो म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडवं. तसंच तेच जोडवं पण त्याला जर मध्ये असं उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिऱ्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरी असे वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात
2: बरीच डिझाईन्स, हा
5: त्याच्यामध्ये खडे लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं पण ते 5-6 वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवं आहे का म्हणतात. म्हणजे ती पूर्ण मोठेच्या मोठे स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो. मग तो घेऊ तसा आहे, 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्यावर ज्या पैंजण हा नटण्या करताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्या करताय. तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणही विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभशकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅमपासून पुढे 200 ग्रॅमपर्यंत येतं. जड असतात पैंजण, आग्र्याला बनतात, हुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीना वर्क वगैरे केलेलं असतं. त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते, पण ह्याला मात्र मजुरी 6% असते.

0: क्युरेटिवनेस असतो.
1: बरं बरं.
0: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताचं, जसं मी मागे सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक, तर आम्हाला पण हे करून द्या.
1: बरोबर आहे. आणि ह्याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
0: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून ऐकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅम वरती विकले जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
1: मोडक साहेब, लाडक्या जावया बरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
2: आताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला, दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 7:45 झालीत, प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत वसंतराव देशपांडे यांच्या आवाजात वाराकांत यांची गीतरचना, संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं. श्रोते हो, हे गीत ऐकण्यापूर्वी घेऊया काही क्षणांची विश्रांती.
3: नीट जेई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
4: atmamalikonline.com. आत्मा मालिक
5: ये. किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381.
6: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.

श्रोते हो, आत्ताच आपण अरुण दाते यांच्या आवाजात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना ऐकली. संगीत होतं श्रीनिवास खळे. यावरच आजचा आमचा भावधारा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 8 वाजता दिल्ली केंद्रावरून समाजच्या प्रभात

0: बेला शेंडे यांच्या आवाजात रमण रणदिवे यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं. FM 100.5 MHz वर आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 8:30 भावसरगम हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्रानंतर सहक्षेपित करीत आहोत पुणे केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. ठीक 8:30.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
2: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. BSF 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारू दारू

प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात BSFला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं BSFच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या दोन नवीन तळांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. BSFच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, ड्रोन, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शहा यांनी सांगितलं. DLI अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन ॲप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDAच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान NDAचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त IPS अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात NDAचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या 3rd आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्याचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव M. नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा

0: विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थमंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. NCR अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण NCR क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 काल 123 सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. BSF च्या 60 स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आणि IPL क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 100.5 MHz आकाशवाणीचे हे धुळे केंद्र आहे. श्रोतेहो 8:40 झालेत. पुन्हा एकदा आपण वळणार आहोत आपल्या भावसरगम या कार्यक्रमाकडे. कार्यक्रमात ऐकूया देवकी पंडित आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात रवींद्र आवटी यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं. श्रोतेहो हे गीत ऐकण्यापूर्वी घेऊया काही क्षणांची विश्रांती.

श्रोते हो, वैशाली सामंत यांनी गायलेल्या गीतावरच आजचा आमचा भावसरगम हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे धुळे केंद्र आहे. 9 वाजता विविध भारती प्रसारण सभेचे विविध रंगी कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती
1: FM 100.5 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे ठीक 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत प्रासंगिक हा संवाद. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत 31 मे रोजी तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने ACPM डेंटल कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर हरीश जाधव यांची रत्ना निकम यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सुमित सूर्यवंशी. श्रोते हो, ही मुलाखत ऐकण्यापूर्वी घेऊया काही क्षणांची विश्रांती.

0: घरी येऊ हा?
1: पण का मी
0: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
0: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
0: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
0: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: देशाच्या स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर

अशा स्कीमच्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, प्रासंगिक या सदरात आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। श्रोते हो, आज आहे जागतिक तंबाखू मुक्त दिन आणि या निमित्ताने आज आपण तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम, आरोग्यावर होणारा परिणाम आणि तंबाखू मुक्त जीवनाचे महत्त्व याविषयी जाणून घेणार आहोत। तंबाखूचे व्यसन केवळ व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाही, तर कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होत असतो। आणि याच विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत ACPM डेंटल कॉलेज येथील प्रोफेसर डॉक्टर हरीश जाधव सर। नमस्कार सर, कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत।
1: नमस्कार मॅडम।
0: सर, सुरुवातीला आपला परिचय करून घ्यायला आवडेल की या वैद्यकीय

0: क्षेत्रामध्ये आपण किती वर्षापासून सेवा देत आहात?
1: नमस्कार, मी डॉक्टर हरीश जाधव, प्रोफेसर इन चार्ज पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री, ACPM डेंटल कॉलेज. माझं VDS बॅचलर इन डेंटल सायन्स हे माझं 2011 साली कम्प्लीट झालेलं आहे. तर मास्टर इन डेंटल सर्जरी हे माझं 2014 साली कम्प्लीट झालेलं आहे. 2014 मी ACPM डेंटल कॉलेज इथं ॲज अ सिनियर लेक्चरर, असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे.
0: सर, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला जाणून घ्यायला आवडेल की 31 मे रोजी आपण जागतिक तंबाखू मुक्त दिन साजरा करत असतो, तर हा दिवस का साजरा केला जातो?
1: जागतिक तंबाखू मुक्त दिन दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो. तंबाखू सेवनामुळे होणारे आरोग्याचे दुष्परिणाम आणि समाजावर होणारा परिणाम याबद्दल जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस जागतिक आरोग्य संघटना WHO यांनी 1987 सुरू केला आणि प्रथम 1988 साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे लोकांना तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजाराबद्दल जागरूक करणे, जसे की तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार, तसेच लोकांनी तंबाखू सोडावी व धूम्रपानापासून स्वतःचे संरक्षण व्हावे आणि तंबाखू नियंत्रणासाठी प्रभावी कायदे राबवले जावेत हा देखील उद्देश आहे. तंबाखू ही केवळ वैयक्तिक आरोग्याची समस्या नसून ती सामाजिक आणि आर्थिक भार देखील निर्माण करते याची जाणीव हा दिवस करून देतो.
0: अच्छा सर, दरवर्षी तंबाखू निषेध दिनाची थीम ठरवलेली असते, यावर्षीच्या जागतिक तंबाखू निषेध दिनाची थीम नेमकी काय आहे आणि तिचं महत्त्व काय आहे त्याविषयी जरा सांगा.
1: जागतिक तंबाखू निषेध दिन 2026 थीम आहे अनमास्किंग द अपील द काउंटरिंग निकोटिंग अँड टोबॅको ॲडिक्शन. ही थीम तंबाखू उद्योजकांकडून आकर्षक पॅकेजिंग, फ्लेवर्स आणि सोशल मीडियाद्वारे तरुणांना आकर्षित करण्याच्या युक्त्या उघड करण्यावर भर देते. तसेच तंबाखूचे दुष्परिणाम, तंबाखू मुक्ती आणि तरुणांना व्यसनांपासून संरक्षण याबाबत जनजागृती करण्याचे उद्दिष्ट आहे.
0: निश्चितच सर. सर, तंबाखूला जागतिक सार्वजनिक आरोग्याचा मोठा प्रश्न मानलं जातं, तर त्यामागचं कारण काय आहे?
1: तंबाखूला जागतिक सार्वजनिक आरोग्याचा मोठा प्रश्न मानले जाते कारण ते शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर वाईट परिणाम करते. तंबाखूमुळे कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसाचे विकार, मधुमेह यासारखे गंभीर आजार होतात. निकोटीमुळे व्यसन लागते आणि ते सोडणे कठीण जाते.
0: सर, आज बघायला गेलं तर भारतामध्ये तंबाखूचे अनेक प्रकार आहेत आणि ते सर्वाधिक वापरले जातात, त्यातील सर्वात धोकादायक प्रकार कोणता आहे तुमच्या मतानुसार?
1: भारतात तंबाखूचे धूम्रपान आणि धूम्रपान विरहित असे दोन प्रकार वापरले जातात. सिगरेट, विडी, हुक्का हे धूम्रपानाचे प्रकार आहेत. तर गुटखा, खैनी, पान मसाला, जर्दा हे धूम्रपान विरहित प्रकार आहेत. सर्व प्रकार आरोग्यासाठी हानिकारक आहेत.
0: निश्चितच सर, तंबाखूचे परिणाम जे आहेत ते खूप घातक आहेत हे लोकांना माहिती असतं, तरीसुद्धा विशेषतः तरुण जे आहेत ते तंबाखूचे सेवन करतात, तर यामागचं कारण नेमकं काय असू शकतं तुमच्या मतानुसार?
1: लोक, विशेषतः तरुण, मित्रांचा दबाव, कुतूहल, ताणतणाव आणि जाहिराती किंवा सोशल मीडियाच्या प्रभावामुळे तंबाखूचे सेवन सुरू करतात. तंबाखू सेवन केल्याने आपण अधिक आकर्षक, प्रौढ आणि आत्मविश्वास दिसतो अशी त्यांची समज असते. व्यसनाविषयी अपुरी माहिती आणि तंबाखूजन्य पदार्थांची सहज उपलब्धता ही देखील कारणे आहेत. हानिकारक परिणाम माहिती असूनही हळूहळू हे सेवन व्यसनात बदलते.
0: सर, सर्वांना माहितीच आहे की तंबाखू ही आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे, तरी देखील लोक याचं सेवन करत असतात, परंतु तंबाखूचा एकूण आरोग्य आणि जीवनमानावर कसा परिणाम होतो याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
1: तंबाखूचा शरीर आणि मन दोन्हींवर वाईट परिणाम होतो. ती फुफ्फुसे, हृदय, रक्तवाहिन्या, तोंड आणि घसा यांना हानी पोहोचवते. तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होतो, खोकला, अशक्तपणा, तोंडाला दुर्गंधी येणे, दात पिवळे होणे यासारख्या समस्या होतात. दीर्घकाळ सेवन केल्यास कर्करोग आणि अपंगत्व येऊ शकते. यामुळे आर्थिक आणि कौटुंबिक जीवनावरही परिणाम होतो.
0: सर, आपण नेहमी ऐकत असतो की तंबाखू खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग होत असतो, तर तंबाखूचा तोंडाच्या कर्करोगाशी थेट कसा संबंध येतो?
1: तंबाखूमध्ये कर्करोग निर्माण करणारी रसायने असतात. तंबाखू सेवन किंवा धूम्रपान केल्याने तोंडातील ओतींना सतत त्रास होतो, त्यामुळे पेशीमध्ये बदल होऊन तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. गुटखा, खैनी, धूम्रपान यांचा जीभ, गाळ

0: ओठ आणि घशाच्या कर्करोगाशी थेट संबंध आहे.
1: अच्छा, पण सर तोंडाच्या कर्करोगाच्या सुरुवातीची लक्षणं नेमकी काय आहेत त्याबद्दल सांगा.
0: तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे पडणे, न भरून येणारे व्रण, चावताना किंवा गिळताना वेदना होणे, तोंड उघडण्यास त्रास, दात हलणे, सूज किंवा सतत राहणाऱ्या जखमा होय. काही वेळा रक्तस्राव, मुंग्या येणे किंवा तोंडात अथवा मानेत गाठ जाणवू शकते. तोंडाचा कर्करोग लवकर ओळखल्यास त्यावर यशस्वी उपचार होऊ शकतात. त्यामुळे अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या दंत चिकित्सालयाला भेट द्यावी.
1: अच्छा सर, आताच आपण उल्लेख केला की व्रण, पण तंबाखूच्या सेवनाशी सामान्यतः तोंडातील कोणते व्रण संबंधित असतात त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
0: तंबाखू सेवनाशी संबंधित सामान्य तोंडातील व्रणामध्ये ल्युकोप्लाकिया म्हणजे पांढरे डाग, एरिथ्रोप्लाकिया म्हणजे लाल डाग, ओरल सबम्युकोसल फायब्रोसिस, स्मोकर्स प्लॅलेट आणि न भरून येणारे व्रण यांचा समावेश होतो. हे काही वेळा कर्करोगपूर्व अवस्था असू शकतात.
1: अच्छा, आणि सर आपण बघतो की तंबाखूमुळे जो कर्करोग होतो तर त्यात एखाद्या रुग्णाचा मृत्यू देखील होत असतो, परंतु या व्यसनामुळे कर्करोगाशी संबंधित मृत्यूचं प्रमाण कशा पद्धतीने वाढतं?
0: तंबाखूचे व्यसन दीर्घकाळ टिकल्यामुळे शरीरात सतत घातक रसायनाच्या संपर्कात राहते आणि निकोटीनमुळे व्यसन सोडणे कठीण होते. त्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. अनेकदा कर्करोग उशिरा निदान होतो आणि त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते.
1: तंबाखूजन्य पदार्थांवर चित्रात्मक इशारे छापले जात असतात आणि ते तंबाखूचा वापर कमी करण्यासाठी असतात असं मला वाटतं, परंतु ते किती प्रभावी आहेत त्याबद्दल आपण काय सांगाल?
0: तंबाखूजन्य पदार्थांवरील चित्रात्मक तंबाखूचे दुष्परिणाम विषयी जनजागृती करतात. या चित्रांमध्ये तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग व हृदयरोग यासारखे आजार दाखवले जातात. हे चित्र विशेषतः तरुणांना तंबाखूपासून दूर ठेवतात व सेवन करणाऱ्यांना ते सोडण्यासाठी प्रेरित करतात. भारतासारख्या देशात जनजागृती आणि प्रतिबंधासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची भूमिका आहे.
1: सर, हे सर्व झालं या आजाराविषयी, परंतु भारतातील प्रमुख तंबाखू नियंत्रण कायदे काही आहेत का त्याविषयी पण जाणून घ्यायला आवडेल.
0: भारतामध्ये तंबाखू नियंत्रणासाठी अनेक कायदे आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा कायदा म्हणजे कोट्टा कायदा, सिगरेट अँड अदर टोबॅको प्रॉडक्ट ॲक्ट 2003. या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करण्यास मनाई आहे आणि तंबाखूच्या जाहिरातीवर निर्बंध आहेत. तंबाखूच्या पाकिटावर आवश्यक आरोग्यविषयक चित्रे देणे बंधनकारक आहेत. या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी, शाळांच्या आसपास तंबाखू विक्रींवर निर्बंध आहेत आणि तंबाखूची जाहिरातीसाठी मनाई आहे. तंबाखूच्या पाकिटावर आरोग्यविषयक चित्रे आणि सूचना देणे बंधनकारक आहे.
1: निश्चितच सर, हे पण जाणून घ्यायला मिळालं की पाकिटांवर आरोग्यविषयक चित्र असतात तर त्याचं काय महत्त्व आहे आणि ते कशासाठी असतात, परंतु तंबाखू सेवनाबाबत देशव्यापी काही संरक्षण करण्यात आलेलं आहे का?
0: होय, देशव्यापी सर्वेक्षण ग्लोबल ॲडल्ट टोबॅको सर्वे गेट्स 2016 and 2017 झाला होता. गेट्स 2 भारत सर्वेक्षणामध्ये 30 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 15 वर्षावरील 74,037 प्रौढांचा समावेश करण्यात आला होता, ज्याचा उद्देश तंबाखू सेवन आणि नियंत्रण उपायांचे मूल्यांकन करणे हा होता. त्यामध्ये पुरुषांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण 42.4% तर महिलांमध्ये 14.2% लक्षणीयरित्या जास्त होते. तर धूम्रपानाच्या तंबाखूपेक्षा दूररहित तंबाखूचे सेवन 21% अधिक आढळले. त्यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठ्या दूररहित तंबाखू सेवन करणाऱ्या देशांपैकी एक आहे. खैनी, गुटखा, तंबाखूसह पान, बीडी, सिगारेट ही सामान्य तंबाखू उत्पादने आढळली असून दूररहित तंबाखूच्या तोंडाच्या कर्करोगाशी घनिष्ठ संबंध आढळतो. तंबाखूच्या दुष्परिणामाची जागरूकता वाढली आहे. सुमारे 91.8% लोकांनी धूम्रपानाशी संबंधित आजार आणि 89% लोकांनी दूररहित तंबाखू होणारे आजार ओळखले आहेत. तंबाखू उत्पादनावरील चित्रात्मक सूचना सुमारे 89.8% वापरकर्त्यांनी पाहिले होते आणि अनेकांनी ते पाहिल्यानंतर तंबाखू सोडण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. तंबाखूमुळे भारतावर मोठा आर्थिक बोजा पडतो, ज्यामुळे दरवर्षी सुमारे 1.77 लाख कोटीचे आर्थिक नुकसान आणि 37,344 कोटींचा थेट आरोग्य खर्च

0: समाविष्ट आहे.
1: अच्छा
0: WHOच्या आधारित अलीकडील अंदाजानुसार भारतात दरवर्षी 13.5 लाख मृत्यू तंबाखूमुळे होतात.
1: सर, आपण हे तर बघतो की तंबाखूचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो, परंतु तंबाखूचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काही परिणाम होतो का?
0: हो, नक्कीच. तंबाखूमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो. तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसाच्या आजारांवर उपचार करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. तंबाखू सेवन करणारे लोक वारंवार आजारी पडतात, त्यामुळे कामाची उत्पादकता कमी होते आणि अकाली मृत्यूमुळे मनुष्यबळाचे नुकसान होते. कुटुंबाचे पैसे तंबाखू आणि उपचारांवर खर्च होतात, त्यामुळे शिक्षण व अन्न यासारख्या गरजांकडे दुर्लक्ष होते. तसेच धूम्रपान आणि प्रदूषणामुळे समाजावर अतिरिक्त आर्थिक भार पडतो.
1: सर, हेही जाणून घ्यायला आवडेल की तंबाखूशी संबंधित आजारावर किती आरोग्य खर्च होतो.
0: निश्चितच, भारतामध्ये तंबाखू सेवनामुळे होणारा एकूण आर्थिक बोजा सुमारे 1.77 लाख कोटी इतका असल्याचा अंदाज आहे. तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांच्या उपचारासाठीचा थेट आरोग्य खर्च सुमारे 37,344 कोटी आहे. हा खर्च भारताच्या एकूण वार्षिक आरोग्य खर्चाच्या सुमारे 5.3% इतका आहे. 2025 प्रकाशित झालेले अद्ययावत WHO भारत अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे 13.5 लाख मृत्यू तंबाखूमुळे होतात. भारतातील कर्करोगाच्या एकूण रुग्णभारांपैकी जवळपास 27% कर्करोग हा तंबाखू संबंधित आहेत. केवळ अप्रत्यक्ष धूम्रपानामुळे भारतात सुमारे 56,700 कोटींचा आरोग्य खर्च होतो.
1: निश्चितच सर, तरीसुद्धा लोक तंबाखू खाण्याचं बंद करत नाही. सर, तंबाखूचा उत्पादकता आणि देशाच्या GDP वर कसा परिणाम होतो?
0: तंबाखूमुळे देशाच्या उत्पादकतेवर आणि GDP वर गंभीर परिणाम होतो. तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तींना कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसाचे आजार होतात, त्यामुळे त्यांची काम करण्याची क्षमता कमी होते. वारंवार आजारी पडणे, रुग्णालयात जाणे, कामावर अनुपस्थित राहणे आणि अकाली मृत्यू यामुळे मनुष्यबळाचे नुकसान होते. तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांच्या उपचारावर देशाचा मोठा खर्च होतो. हा पैसा शिक्षण, पायाभूत सुविधा आणि विकासासाठी वापरता आला असता अनेक कुटुंबामध्ये कमावणारी व्यक्ती आजारी पडल्याने किंवा मृत्यू झाल्यामुळे आर्थिक अडचणी वाढतात. उत्पादकता कमी होणे आणि आरोग्यावर खर्च वाढणे यामुळे देशाच्या GDP वाढीवर नकारात्मक परिणाम होतो.
1: निश्चितच सर, आज आपण बघितलं तर तंबाखू नियंत्रणात समाजाचा सहभाग का महत्वाचा आहे, तुम्हाला काय वाटतं?
0: निश्चितच समाजाचा सहभाग महत्वाचा आहे. तंबाखू नियंत्रणामध्ये समुदायाचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे, कारण समाज एकत्र आल्यास जनजागृती अधिक प्रभावी होते. शाळा, महाविद्यालय, डॉक्टर, पालक आणि सामाजिक संस्था लोकांना तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी माहिती देऊ शकतात. समाजाच्या सहकार्यामुळे लोकांना तंबाखूपासून दूर ठेवता येते आणि तंबाखू सोडण्याची प्रेरणा मिळते आणि तरुणांमध्ये व्यसन रोखता येते.
1: निश्चितच सर. सर, आज आपण बघितलं तर ग्रामीण भागात असो किंवा शहरी भाग असो, पालक स्वतःहून मुलांना सांगतात की जा माझ्यासाठी हे घेऊन ये, परंतु असं जर आपण बघायला गेलं तर त्या पद्धतीने हळूहळू मुलांना सुद्धा ते व्यसन लागत असतं. परंतु पालक मुलांना तंबाखूचे सेवन सुरू करण्यापासून कसं रोखू शकतात, तुम्हाला काय वाटतं?
0: निश्चितच पालकांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. पालक मुलांना तंबाखूपासून दूर ठेवण्याची महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांनी मुलांशी तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी मोकळेपणाने चर्चा करावी. पालकांनी स्वतःहून तंबाखूचे सेवन टाळावे, कारण की मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. मुलांवर लक्ष ठेवणे आणि चांगल्या सवयी लावणे आवश्यक आहे.
1: सर, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तंबाखू जागृतीमध्ये कसे योगदान देऊ शकतात, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला?
0: शाळा आणि महाविद्यालयामध्ये तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती कार्यक्रम, रॅली, पोस्टर स्पर्धा, सेमिनार, समुपदेशन सत्राचे आयोजन केले जाऊ शकते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यसन आणि कर्करोगा प्रतिबंधाविषयी माहिती द्यावी. शैक्षणिक संस्थांनी तंबाखूमुक्त परिसर राखावा. तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरावर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री बंद असावी. तसेच क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमाद्वारे निरोगी जीवनशैलीचे प्रोत्साहन द्यावे.
1: तंबाखूचे दुष्परिणाम आपण जाणून घेतलेत, परंतु तंबाखू सोडल्याचे फायदे काय आहेत, त्याविषयी जरा सांगा.
0: तंबाखू सोडल्याचे आरोग्यदायी आणि सामाजिक असे अनेक फायदे होतात. तोंडाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग,

0: हृदयरोग, श्वसन विकार यासारखे गंभीर आजारांना धोका कमी होतो. तंबाखू सोडल्यानंतर श्वसन प्रक्रिया, शरीरातील ऊर्जा वाढते आणि शरीरातील नैसर्गिक पुनर्बांधणी सुरू होते. त्यामुळे तोंडाचे आरोग्य सुधारते, पैशांची बचत होते आणि जीवनमान तसेच आयुष्याची गुणवत्ता वाढते.
1: निश्चितच सर. पण समजा सर, एखाद्याने ठरवलं की मला तंबाखू सोडायची आहे, तर त्यासाठी ती व्यक्ती काय करू शकते?
0: तंबाखू सोडण्यासाठी व्यक्तीने ठाम निर्णय घेणे आवश्यक आहे. ताणतणाव, तंबाखू वापरणारे मित्र आणि व्यसनाला प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी टाळाव्यात. त्यासाठी त्यांनी पाणी पिणे, व्यायाम करणे आणि स्वतःला व्यस्त ठेवणे उपयोगी करणे, कुटुंब, डॉक्टर आणि समुपदेशन केंद्राची मदत घेतल्यास यश मिळण्याची शक्यता वाढते.
1: सर, आपण बघितलं की यासाठी आपण काय करू शकतो, परंतु तंबाखू सोडण्यासाठी सहाय्यित पद्धती म्हणजे काय?
0: तंबाखू सोडण्यासाठी डॉक्टर, समुपदेशन, औषधे, सपोर्ट ग्रुप, क्विक लाईन आणि मोबाईल ॲप्स यांच्या मदतीने केलेल्या प्रयत्नांनी सहाय्यित तंबाखू त्याग असे म्हणतात. या पद्धतीने निकोटीनची इच्छा व विड्रॉलची लक्षणे कमी करून दीर्घकाळासाठी तंबाखू सोडण्यास मदत करतात. संशोधनानुसार बहुतांश तंबाखू वापरणाऱ्यांना कायमस्वरूपी तंबाखू सोडण्यासाठी 60-30 वेळा प्रयत्न करावे लागू शकतात.
1: सर, आपण बघतो की तंबाखू खाणारे जे लोक आहेत यांचा गैरसमजच म्हणूया आपण, की त्यांचा एक गैरसमज असतो की सकाळी झोपेतून उठल्यानंतर तंबाखू खाल्ल्याशिवाय त्यांना लॅटरिन होत नाही, त्यांचं पोट साफ होत नाही असं ते नेहमी सांगतात. तर याविषयी आपण काय सांगाल? ही त्यांची समजूत आहे की गैरसमज आहे?
0: निश्चितच ही गैरसमज आहे. तंबाखू न घेतल्यास पोट साफ होत नाही ही एक गैरसमजूत आहे. ही सवय काही प्रमाणात शारीरिक आणि काही प्रमाणात मानसशास्त्रीय असू शकते. तंबाखूमधील निकोटीन तात्पुरते आतड्यांची हालचाल वाढवते, त्यामुळे काही लोकांना तंबाखू घेतल्यानंतर शौचास होण्याची सवय लागते. कालांतराने मेंदू आणि शरीराला त्या सवयीची सवय होते, त्यामुळे तंबाखूशिवाय पोट साफ होत नाही असे वाटू लागते. परंतु शरीर नैसर्गिकरित्या कोणत्याही तंबाखूशिवाय व्यवस्थित कार्य करू शकते. योग्य आहार, पुरेसे पाणी, व्यायाम आणि नियमित सवयीमुळे पोट व्यवस्थित साफ राहते.
1: सर, जाता जाता जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने सर्व श्रोत्यांना आपण काय सांगाल?
0: तंबाखू मुक्त केंद्र सेवा हे जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालयामध्ये उपलब्ध असून वर्तनात्मक आधार व प्रेरणाद्वारे व्यक्तींना तंबाखू सोडण्यास मदत केली जाते. या समुपदेशनामध्ये तंबाखूचे दुष्परिणाम, मुखाच्या कर्करोगापासून बचाव, तंबाखू सोडण्याच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले जाते. धुळे येथे ACPM डेंटल कॉलेज मध्ये तंबाखू मुक्त केंद्र उपलब्ध असून तंबाखू त्याग मौखिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे रुग्णांना शिक्षण, प्रेरणा आणि तंबाखू सोडण्यासाठी मार्गदर्शन दिले जाते. आमचे TCC तंबाखू वापरण्याचे मूल्यांकन, तंबाखू सोडण्याचे नियोजन, निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, फॉलोअप समुपदेशन आणि तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांबाबत, विशेषतः मुखाच्या कर्करोगाबाबत जनजागृती अशा सेवा पुरवते.
1: निश्चितच सर, तंबाखूचे दुष्परिणाम ओळखून निरोगी आणि व्यसनमुक्त जीवनाकडे वाटचाल करणे ही आजच्या काळाची गरज आहे. स्वतः तंबाखूपासून दूर राहूया आणि आपल्या कुटुंबियांनाही त्यापासून सुरक्षित ठेवूया. श्रोते हो, निश्चितच हा संकल्प आज आपण सर्वजण करूया. आणि ACPM डेंटल कॉलेज येथील प्रोफेसर डॉक्टर हरीश जाधव सर, आपण या ठिकाणी आलात आणि अतिशय अनमोल अशी माहिती आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, प्रासंगिक या सदरात आपलं सर्वांचं
1: श्रोते हो। आत्ताच आपण प्रासंगिक या सदरात 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या अनुषंगाने SCPM डेंटल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर हरीश जाधव यांची रत्नानिकम यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत। कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुमित सूर्यवंशी। FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे ठीक 10:30 प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात। अंजान यांच्या गीताला संगीत दिलं आहे RD बर्मन यांनी।

0: त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती.

श्रोतेहो, चित्र आणि हरिहरन यांच्या आवाजात आपण ऐकलं तर जिद्दी या चित्रपटातील गीत. समीर यांच्या गीताला संगीत दिलेलं होतं दिलीप सेन समीर सेन यांनी. श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात गुलशन बावरा यांची गीतरचना. संगीत आहे आर डी बर्मन यांचं. चित्रपट इवादा रहा.

श्रोते हो आताच आपण नूरी या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या आवाजातील जानिसार अख्तर यांची गीतरचना ऐकलीत. संगीत होता खय्याम यांचं. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर. ऐकूया खामोशी या चित्रपटातील अलका याग्निक आणि हरिहरन यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना. संगीत आहे जतीन.

यंगिस्तान या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. यावरच आजचा आमचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातील युगल गीत.

अशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नहीं तर घरी येऊ हा?
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा। त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क रहा।

किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606 55381

ناصر خازمی کی ایک غزل یاد آ رہی ہے، لیکن اس سے پہلے ایک خطا پیش ہے

वनिता मंडळ अंतर्गत उर्मी या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. आजच्या उर्मीचा विषय आहे ऋतुगान. दिवसा मागून रात्रन, रात्री मागून दिवस उगवतो, मासांच्या आवर्ताने ऋतुचक्राचा खेळ रंगतो. सुगंधामध्ये मानसदंग, सुगंधामध्ये मानसदंग, ऋतु खेळाला चढतो रंग. वसंत येतो असा बहरतो, वसंत येतो असा बहरतो, चराचराला कवेत घेतो. शिडकावा ग्रीष्माच्या दाहावर, जलधारा येती धरणीवर. वर्षा मगती येते नाचत, हिरव्या रानी श्रावण खेळत. शरदाचे चांदणे लेऊनी, धुक्या सोबती गोड शिरशिरी. हेमंती या मार्ग दावितो, रविरथ संक्रमणाला निघतो. जुने सोडणे नवे रुजविणे, जुने सोडणे नवे रुजविणे, शिशिरातील सृजनाचे देणे. असे निरंतर चक्र ऋतूंचे, असे निरंतर चक्र ऋतूंचे, युगायुगांचे नाविन्याचे. श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ. काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल, एक अंश म्हणजे ऋतू. निसर्ग आणि मानव वेगळे नाहीच मुळी, हेच आपले पूर्वज सांगत आले. आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय. काळाचं

पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणारं पाऊल यात सारं ऋतुचक्र सामावलं आहे. या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती आणि सूर्यकिरणांची तीव्रता यामुळे ऋतुचक्र फिरत राहतं.

ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा. पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली. तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे. रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत. कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असंच. कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे. दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय. ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता. मत्स्य पुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे. मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पती सोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी काव्य खूप आहेत. त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात. मराठीत अमृत राय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली. एवढंच काय हो, श्राद्धविधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे. आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आलं आहे आणि राहील सुद्धा. अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली. साहित्यातही या ऋतुचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले. कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं तर ऋतुचक्र सृष्टीत वैविध्य आणतं. शिव हा कालचक्राचा देव तर सृष्टीचं संचलन करणारा विष्णू. ऋतुदेवता हे ऋतुचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी कल्पना आहे. रंग गंधाशिवाय फुल निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस. चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलयीमध्ये. ही ऋतू साखळी इतकी स्मूथ असते ना की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो ते पटकन कळतही नाही. पण ऋतुराज म्हणून आधी येतो तो वसंत.

पाडव्याला वसंताची सुरुवात, सत्ययुगाच्या सुरुवातीचा हा दिवस। फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा। ऋतूनाम कुसुमा कराहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। मुक्तेश्वरांच्या शब्दात, पुष्पधुळी माझी लोळे वसंत, पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो, आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा। जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी। सारी सृष्टी कुणास्तव कुणीतरी काहीतरी करण्याच्या खटपटीत दिसते। पानं फुलं पक्ष्यांचे उत्सुक स्वच्छंद गाणी गाणारे आवाज, आपलं कणभर जीवन या विश्वाच्या भव्यतेत एकरूप करण्याचा खटाटोप सुरू असतो नुसता। चैत्रात माघात मोकळी असलेली घरटी हा हा म्हणता हे निसर्ग रहिवासी व्यापून टाकतात। कवी कालिदासांनी या वसंताचं जे वर्णन केलंय त्याचं एक मुक्त भाषांतर आहे का। तरुवर नटले फुलांनी कमल पुष्पे शोभती जली, प्रणयोत्सुक तरुणी सलिल सुगंधी वनी, सुखद सांज अन दिवस रमणीय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय।

वसंत आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह, नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल, ऋतुसंगीतातला पहिला गोड स्वर म्हणजे हा वसंत.

झुळ झुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळ झुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली, आभाळाचे निळे निळेपण आभाळाचे निळे निळेपण कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी। काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, जसा घुमवितो कान्हा गोड सुरेल वासरी, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, असं म्हणतात शिरीष पै। या सृष्टीतूनच निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतू वर्णनात कसं बरं मागे असेल। राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं। ऋतुराग संगीत वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल, बहार आणि राग बसंत। पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे। रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतुवेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं। सूर संगीत आणि हा वसंत।

श्रोते हो, ऋतु एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतु आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पै यांना कसा दिसतो बघा. हा पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कुणी म्हणतो याजला जणू ज्वाळा जंगलाची वा वाहत्या.

जखमेची दिसो कुणा लाली याची, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून। श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात। सूर्याच्या आगीत भाजणारा पण अंगावरून रूपाची गंधाची नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण लेऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोपती घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडलाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं। ग्रीष्म पेटला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन तिजवर जागो जागी पडती तडे। गपचिप झाली सर्व पाखरे गपचिप झाली सर्व पाखरे छाये खाली लपती गुरे गरम झळांच्या ऐन दुपारी गरम झळांच्या ऐन दुपारी उन्हात खेळू नका बरे उन्हात खेळू नका बरे। ग्रीष्माची काहिली वाढती असते। सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो असतो सर्वात उष्ण दिवस आणि यात भात पेरतात म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा। हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणी मात्रांना सृष्टीला जाणवत राहतो। चातक व्याकुळ होतात एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात। 2-2.5 महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो। दिवस मोठे वाटू लागतात अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात। रंगाच्या छटा बदलतात पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं। तानसेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं। या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटतं। विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय। रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी ग्रीष्म काळातला हा ऋतुराग। अनेक मतभिन्नतेमुळे दीपक राग जुना आणि इतर रागांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित राहिलेला।

ग्रीष्माचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग। उष्णता, थकवा या भावना प्रबळ असतात। मानवी प्रेम, दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे। चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते। भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची वाट पाहत बसतात। ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशी चिन्ह दिसू लागतात। ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हातमिळवणी करू पाहतो। वारा वेग बदलतो, सुकी पानं भरभर गळू लागतात, वाऱ्यासोबत नाचू लागतात। वसंतातली ती पालवी पिकून गळते, नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते। प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं। वसंतात ओकबोकं असलेलं ते चिंचेचं झाड

ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं. ज्येष्ठात चातकाला लागलेली तहान शमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो. ग्रीष्माच्या काहिलीनंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध असं म्हणतात पसरवून देतात. आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात, उन्ह पळून जातात. अति मुसळधार पावसाने हाताच्या अंतरावर पण काही दिसेन असं होतं. काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात, झाडं वेली हिरव्या रंगात नाहू लागतात, प्रत्येक थेंबाला मातीची आस लागते. आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो. राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात. पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती, आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा, ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा, आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन. वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे. उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवनी देतोय. हिरवगार सगळीकडे, श्रावण सर म्हणजे आनंदाचा झोका जणू. हुरहुर लावणारा, जीवांना शांतवणारा, तुषारततेला न्हाऊ घालणारा, धुंद सुगंधी, आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू. नित्यनूतन दरवर्षी हवा हवासा, तुम्हा आम्हा साऱ्यांनाच. हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो. श्रावणमासी हर्षमानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, असा कधी तर कधी ग्रेसच्या कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो. शेकडो रचना, बंदिशी, गीत या ऋतूला बांधू पाहतात. तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो. मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो. बारोमास काव्य मान्सूनच्या वैभवाचं, विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात. बघा, हं, वर्षा ऋतू आला साजणी, होते जाचणी वेगी घना नील आणी, कनकांगी केतकी मालती, कनकांगी केतकी मालती, बहुशोभती माझी पुरवी सिराणी, होत असे घन गर्जन, मन तर्जन झाले अति दिन वाणी, साहवेना काम सायका. नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश. तर अज्ञात कवी म्हणतात, वारे सुटले मेघ उसळले, गडगडती ते आभाळी, वीज कडकडे लखलख करुनी, सरसर सर वर्षा आली. सुटे मातीचा वास चहूकडे, सुटे मातीचा वास चहूकडे, हिरवे हिरवे गार दिसे, कागद होड्या सोडा याची, पावसात किती मौज असे, कागद होड्या सोडा याची, पावसात किती मौज असे. श्रोते हो, मी आधी म्हटलं ना, हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात, आपली आपली पदचिन्ह उमटवतात. आषाढापासून भाद्रपद सरता सरता म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षाची सुरुवात, आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही श्रावण साखळी. पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय. धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू. मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो. कसा तो बघा. हा श्रावण म्हणजे हिरवे पण, जे जे बीज अवनीच्या पोटी, त्याची सुंदर हिरवी रुजवण, खडकही होती हिरवेगार, खडकही होती हिरवेगार, शेवाळांची लेऊन शाल, चमचम करती संध्याकाळी, काजव्यांच्या अगणित ओळी, फुलापानाच्या देठातून, फुलापानाच्या देठातून, श्रावण हसतो पोटातून, श्रावण हसतो पोटातून. भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो. पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद,

0: भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात. मृदगंध पण टिकून राहतो, वाहून जात नाही, पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो. पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो. खरं सांगू का, सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं. वसंताची फुलं, ज्येष्ठाची फळं, श्रावणाचा हिरवा रंग, आश्विनातलं खुलं वातावरण, लक्ष्मीच्या पावलांची, हेमंती गार वाऱ्याची झुळूक, शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब. भादव्यातली माळरानं आठवून पहा. बघा किती किती परिच्या रंगाने फुलून भरून गेलेली असतात. अगदी सुतारानीत असलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फुल उगवत. नेचे तर बहारदार असतात. ओली पाने ओली फुले, ओला सुगंध दरवळतो. ओली पाने ओली फुले, ओला सुगंध दरवळतो. ओले मन ओले तन, ओले सूर आळवतो. ओले मन ओले तन, ओले सूर आळवतो. त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार. वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम, ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला. कसा वाहे गारवारा, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे. कुठे जाऊ धाऊ कुठे, कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले, कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले, धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले, धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला.
1: किती भिजविसी मला.
0: अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं. काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन, भूपाली, बिभास, देस, जय जयवंती या ऋतूत गायले जातात, पण मल्हारची सर त्यांना येत नाही. अंधारून आलेल्या कुंद हवेत अचानक वीज चमकावी या वातावरणात एकरूप होणारा रागाधिराज मल्हार, मलहरण करणारा.

श्रोते हो, तृप्ती देणारा पर्जन्यकाळ संपू लागतो तसं त्याला निरोप देणं पण जड जातं बरं, कसं ते बघा. नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस. आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला का सावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, असं म्हणतात शिरीषबाई. बघता बघता अश्विन येतो, भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलासं, असं म्हणतात शिरीषबाई. बघता बघता अश्विन येतो. भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो.

कवी कालिदास या शरदाला नववधूची उपमा देतात. हा ऋतू एका रूपवती नायिकेसारखा, विकसित कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येई यन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीससे, कुरणे हिरवी गार चहूकडे हिरवे हिरवे मळे तसे. हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अनबागडण्याची हौस सारखी मनी उसळे, हौस सारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्विन आणि संध्या रंजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधूनमधून येतात. शिरीषपै म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती,

ಉದಾಸವಾಣ ಶಿಶಿರ ಋತುಯೇ, ಉದಾಸವಾಣ ಶಿಶಿರ ಋತುಯೇ, ಪಾನೆ ಪಿವಳಿ ಪಡ್ತಾತ, ಸೋಸಾಟ್ಯಾಚ್ಯಾ ವಾರ್ಯಾ ಸಂಗೆ ಝರ್ ಝರ್ ಝರ್ ಝರ್ ಗಳತಾತ, ಝಡೂನ ಪಾನೆ ಝಾಡೆ ಸಾರಿ ಕೇವಿಲವಾಣಿ ದಿಸತಾತ, ಝಡೂನ ಪಾನೆ ಝಾಡೆ ಸಾರಿ ಕೇವಿಲವಾಣಿ ದಿಸತಾತ, ದಿಸೆ ತ್ಯಾಂಚ್ಯಾ ಬುಂಧ್ಯಾ ಪಾಶಿ ಪಿಕಲ್ಯಾ ಪಾನಾಂಚಿ ರಾಸ, ಪಿಕಲ್ಯಾ ಪಾನಾಂಚಿ ರಾಸ. कड़ाक्याच्या थंडीने गारठलेली सृष्टी जुनं सोडून नवीनाची आस धरते ती याच शिशिर ऋतूत. शिरीष पै यांनी या ऋतूतल्या पानगळीबद्दल हृदय लिहिलंय, ऐका. हा वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली,

सुकलेली जीर्ण पाने भराभरा खाली आली. वारा येताच भरारा फांदी गदगद हालली. सुकलेली जीर्ण पाने भराभरा खाली आली. धावली तर पानांमागे, धावली तर पानांमागे फुलपाखरे भ्रमात, धावली तर पानांमागे फुलपाखरे भ्रमात, आणि झाली कासावीस, आणि झाली कासावीस एका धुळीच्या लोटात, एका धुळीच्या लोटात. नाविन्य दाखवत जुन्याची होळी करून त्यांचं पूजन करणारा, वसंताची चाहूल देणारा, ऋतुचक्राचा नवा फेरा सुरू करायला आतूर असा हा शिशिर. पुढे येणाऱ्या वसंतोत्सवाची पार्श्वभूमी उभी करतो हा शिशिर. अत्यंत शोक आणि अत्यंत प्रणय हे या फाल्गुनाचं वैशिष्ट्य. आणि अचानक दिसणारी पळसाची भगवी फुलं मन अगदी मोहून टाकतात. आशेचं तांबडच जणू मन वसंताकडे धावू लागतं. या शिशिर ऋतूबद्दल वारा कांत काय म्हणतात बघा. हलके हलके हसते गळते तरुचे पानन पान, बाई तरुचे पानन पान, पान झडितया ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान. आणि याच कवितेत ते शेवटी म्हणतात, फुले जळाली पाने गळली, फळात जरी रसधार गोठली, सर्व सृष्टी जरी हिमे करपली, पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान, पान झडितया ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान. महन मंगला परम सुंदरा हे शिव गंगाधरा, सदय होऊनी या भूमीवर आज शिवालय करा. या कुसुमाग्रजांच्या ओळी भैरवाची आठवण करून देणाऱ्या. या शिशिराचा धीर गंभीरपणा व्यक्त होतो तो तशाच धीर गंभीर भैरव रागातून. भैरव थाटातून उत्पन्न होणारे राग या शिशिरात गायले जातात.

ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो. अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं. मग पुन्हा नवा बहर, नवी पालवी यायला व्हावं तयार मनापासून. सहा ऋतूंचे चाक फिरत असे शिशिर ऋतू ही जाईल हा. वसंत सांगे मीही येतो, वसंत सांगे मीही येतो.

हळूच मागो माग पहा, हळूच मागो माग पहा. ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला, माहीत जरी तो होता येऊ न गेला. भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला, निसर्गाला, या सृष्टीला शरण जाऊया आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचं शेत. श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आय डी वरती. आजच्या कार्यक्रमातून मी विद्यागौरी निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. यानंतर पुढील कार्यक्रम प्रसारित करत आहोत, निरंतर स्वरलहरी.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम। आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती, निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव, निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं, सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे।

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानप आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसान वाणी यातला आपण फरक जाणूया, काय होतंय? आता मी पण बऱ्याच वेळेस इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळ्यातल्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडे नाहीत, म्हणजे जसं किसान वाणी कार्यक्रम असलं मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहतात समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसानवाणी या कार्यक्रमातून. जसं बीड किसानवाणी कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात, आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्याच्यामुळं मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण मी समजून सांगितलं की बाबा कसं केलं पाहिजे, काय अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलं, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आहे ना काहीतरी नवीन शिकायला भेटतं. हे कधी झालं, किसानवाणीच्या माध्यमातून. जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनासाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे, आंबा आणि डाळिंब या पिकात.

0: साठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतं की बाबा आज संध्याकाळी 7:30 आहे तर हे लक्षात ठेवतं आणि याचा फायदा 100% आहे. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही समजा फळबाग लागवडी केल्यात, त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, असे भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं पण जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने मागं एक मुलाखतीमध्ये होतं की बाबा फळबाग लागवड कराय का. आता बरेचसे गाव आता ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आलेले आहेत आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं, जर हे माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना तर त्यांनी ते पुढं पाऊलं उचललं नसतं, चला फळबाग लावू, पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीचं झालं, समजा पशु संवर्धन विभाग असतील त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती, त्यांच्या काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात. काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनानेच सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन, म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे. किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंच माहीत होतं खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला, किंवा कुणी सांगतं की बाबा तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असं असे रेट राहतील, थोडं व्यवस्थित नियोजन, तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या, हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळं ते शेतकऱ्यांना फायदा झाला, ते शेतकरी जोडले गेले आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.
1: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात.
2: किसान वाणी जो कार्यक्रम राहतो नेहमीचाच, त्या किसान वाणीमध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसान वाणी पोहोचल, किसान वाणीमधले जे काय बारकावे असतील शेतीमधले, सततपैकी आपले चांडक साहेब तर नेहमी असतातच समजा आकाशवाणीवरती. कारण शेती करणं खूप अवघड झालंय, पूर्वीची शेती आणि आताची शेती. आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असा माझा अनुभव आहे. कारण त्याच्यामुळे हवामानाचा बदल, ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या शेतकऱ्यांना त्यात खेळावं लागतंय आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो, हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसान वाणी कार्यक्रमामध्ये जो करेपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं एक कौतुक करावं लागेल, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात आणि विशेष म्हणजे जे काही डॉक्टर तज्ज्ञ असतील त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काही गोष्टी असतील ती शेतकऱ्यापर्यंत तिथं पोहोचायचं काम करतात. हे सर्वप्रथम किसानवाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा पहिला, आता झाले मोबाईल, आता सर्व काही सुविधा झाल्या, पण पूर्वीपासून किसानवाणी जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शेतकऱ्यांना घेता येतं, आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसानवाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात, खरबूज लागवड, टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात, ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्या वेळेला, तर त्यात खरबूजमधले जी काय बारकावेत ती तंतोतंत जवळपास खरबूजमध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून किसानवाणीच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली, त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काय बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात. कारण किसानवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये, पण जी खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जे घेतो ते आता भाजीपाल्यामध्ये बघा, आपण आज जर बघितलं मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसानीत. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये, भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये, पहिल्यासारखं नाहीये. टरबूज बी खवायचं आणि गाह घेऊन टरबूज यायचं, आता येते का, त्याला पेपर लागतोय, त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय, त्याला ड्रिप मधलं लागतंय, फवारणी लागत्यात, सगळं काय लागतंय. मग हे सगळं करायला आज 4 पट भाव झाले, वॉटर सोल्युबल असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, 3 पट 4 पट भाव झालेत. त्या तुलनेत पण रेट आज तेच आहेत, म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये, ज्या पटीत खर्च वाढलाय. आता मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे, कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त मजुराचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी त्याच्यापेक्षा जी नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती

0: घ्यायची. ते तर मी म्हणतो मला असं वाटेल की तो म्हणेन 10,000 रुपये कर लीजवर घेवायची म्हणून, पण तूच कर असं मला वाटतं बरं का. म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय, भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं. खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला, अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले, खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य योग्य म्हणलं तर ना, तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे, गारपीट येते, बाजरी लोळतीये, पडतीये, गारपीटीने झोपून जातीये. म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर सामना करतोय. मागच्या वर्षी कसं बरेच मध्ये शेतकरी की सोयाबीन काढलं की राजमा पेरायचे. आता आपल्याकडे राजम्याचं बऱ्यापैकी पीक आलेलं आहे. तर राजम्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी ज्यांनी गडबड करून राजमा पेरला त्यांना चांगल्यापैकी राजमाचे पैसे मिळाले. ज्यांनी नंतर राजमा पेरला ते पूर्ण शेतकरी आमच्या घाटावरचे, म्हणजे वरी जर बघितलं घाट परिसरावरचा आमचा, पूर्ण शेतकऱ्यांचं राजम्यामध्ये नुकसान झालं. म्हणजे खर्च पण निघाला नाहीये, पाणी मात्र संपलं. अलीकडं काय झालं की रात्रभर लाईट, दिवसभर लाईट, सोलार पंप, जेवढा पाण्याचा उपसा केला की त्या पाण्याचे पैसे पण शेतकऱ्याला मिळायला तयार नाहीत असं माझं मत आहे. आता संपले पाणी, म्हणजे ही जी काही गोष्टी जी कोणत्या टायमाला कोणतं पीक, आता बटाटा, राजमा, गहू हे जी पीक आहेत हे थंडीतलेच पीक आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय, निसर्गाशी आपण खेळतोय, ह्या पिकात नाही बाबा कधी पण जमतं असं नाही आहे. पण त्यासाठी खर्च वाढतो, यायला येईल पण खूप खर्च वाढतोय, नाही ती विनाकारण रासायनिक फोन बनत आहे असं गोष्ट होत आहे.
1: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
2: माझी सुरुवात ही आकाशवाणीपासूनच झाली. बीडमध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती केंद्र याची सुरुवात आम्ही केली. आणि मग योगायोगानं 7 शेवटला आणि 8 सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसानवाणीसाठी जाहिरात पाहिली. आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि आलो. त्याच्यानंतर लेखी परीक्षाच झालं, लिस्ट वगैरे लागली, त्याच्यात नाव आलं, इंटरव्ह्यूला बोलवलं. पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता. त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो. ग्रामीण भागात आपल्याला लोक म्हणतात की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंस काय. मध्ये गेल्याच नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो. स्टुडिओ पाहायची पहिलीच वेळ. गेल्याच नंतर बसलो की ते म्हणले सर नमस्कार. ठीक आहे म्हणले, तुम्हाला आकाशवाणी विषयी काय माहिती. आता कशाचं काहीच माहिती नव्हतं. आपलं सांगितलं नाही ना आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो येते. बर मग म्हणले तुम्हाला किसान वाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी 1-2 मिनिट सांगा. आता 2 मिनिट काय व्यवसाय झाला आमचा सुरू. त्याच्यामुळं जे सांगत सुटलो की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोड आमचे अनुभवच कथन केले ते सगळं ऐकतच होत. मला लय क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास, मी 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. 6 महिन्यामध्ये मी कृषी विभागामध्ये पुन्हा DTC या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 2014 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं. आम्ही ट्रेनिंग सेंटर असेल, रोपवाटिका असेल, औषधी वनस्पतीचं असेल, सेंद्रिय खताचं युनिट असेल. परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही बोरखेड या ठिकाणी स्थापन केली. आणि मग 9व्या दिवशी पहिलं पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलं सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 एकरवरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे, गीर गायचा प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असल, धूप असल, पंती असल, गोमूत्र अर्क असल, असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून केलेत. आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं, म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही एक कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही 2 प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय. आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छातीठोकपणे सांगतो, जिल्ह्याचा GDP वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतं. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी, गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला GI मानांकन मिळलं आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आमचे आपले गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बहुमहिनी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांनाही आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीनं करणार आहे. आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशद करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
1: शेतो सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या मुक्काम पोस्ट डेगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष.
3: नमस्कार, मी सौ विद्या बाबूराव रुद्राक्ष. मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली. 1993 शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली. आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली. पण गोबर गॅसमुळं माझा इंधनाचा खर्च शून्य झाला. अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि हळदीसारखं सुद्धा पीक घेतलं. पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण 15 एकर शेती.

शेती आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे, आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटीमध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन, आणि त्या उत्पादनाला मिळणारा जास्तीचा बाजारभाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं, तर मी त्याची विक्री व्यवस्थासुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये, त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमींचं प्रमाणाच्या जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज दिघोळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटलला पाठवते, हे सुद्धा मी माझ्यासाठी सर्टिफिकेट समजते.

0: श्रोते हो, आत्ताच आपण आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा कार्यक्रम ऐकलात.
1: यानंतर
2: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं लवलीन निगम.

0: कभी कभी ऐसा भी होता है ना कि रेसिपी कौन सी बनने वाली होती है और क्या बन जाती है, हम कोशिश करते हैं एक नई चीज़ कुछ बनाने की और कुछ और बनाने का सोचते हैं, लेकिन वो बन नहीं पाता, कुछ और ही बन जाता है। हो सकता है कि वो उससे ज़्यादा स्वादिष्ट, और कभी कभी वो स्वाद जिसकी हम उम्मीद रखते हैं वो कभी नहीं आता है, तो भी मन बड़ा खिन्न हो जाता है। एक साथी लिख रहे हैं कि आलू को ध्यान से खाओ, क्योंकि आलू बाहर से ठंडा होता है लेकिन अंदर से गर्म होता है। एक साथी लिख रहे हैं कि आलू ज़्यादा खाओगे तो आलू जैसे हो जाओगे और लौकी खाओगे तो लौकी जैसे बनोगे। एक साथी लिख रहे हैं कि आज सचमुच संयोग है, मैंने आज आलू के पराठे ही बनाए, पतिदेव को बहुत पसंद है, मक्खन और अचार के साथ। एक साथी लिख रहे हैं कि आलू की लौंज एक प्रकार की मिठाई है। और एक साथी लिख रहे हैं कि सर्दियों में नए आलू को मिट्टी की हांडी में जिसमें आग तपती उसमें रख देते हैं, उस पके आलू खाने का अलग ही आनंद और स्वाद है। एक साथी लिख रहे हैं कि आलू के अंतर्राष्ट्रीय दिवस की आप सभी को बधाई और ढेर सारी शुभकामनाएं।
1: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न। गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन। आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादक शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले। देशाच्या सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला। यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं। तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले। चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते। त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली। या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली। त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं। चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला। या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सने आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं। हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं। शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले। या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं। ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले। भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं। आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे। आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता। गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं। त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय। गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं। गोवा हे एक समृद्ध राज्य असून

भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलंय. शेतकरी, गुळ खाणसारी, उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ, पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, हरियाणा, पंजाब, दिल्ली, राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग, बिहार, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम, मणिपूर, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि कर्नाटकचा समुद्र किनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारतभेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती

0: माहिती संरक्षण मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशातून दिली. उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराण विरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दुपारचा 1:40 आणि 35 सेकंद होत आहेत. आता सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र ऐकूया.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 500,000 हेक्टर क्षेत्रावर लागवडीचं उद्दिष्ट, इंधन बचतीसाठी सोलापूर महापालिकेतर्फे प्रत्येक सोमवारी 9 व्हेकल डे आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये तयारी सुरू, यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडीचा हा आढावा. सोलापूर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी 500,000 हेक्टर क्षेत्र गृहीत धरून कृषी विभागाचं नियोजन सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 338,000 हेक्टर असताना त्यामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. यंदा 1,50,000 हेक्टरवर सोयाबीन, 1,10,000 हेक्टरवर उडीद, 95,000 हेक्टर तूर आणि 92,000 हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची पेरणी होईल असा अंदाज कृषी विभागाच्या वतीनं जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांनी व्यक्त केला आहे. त्या अनुषंगानं रासायनिक खतं आणि बियाण्यांचं नियोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा अवलंब करण्याबाबत केलेल्या आवाहनाच्या अनुषंगानं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विविध पर्यावरणपूरक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सोलापूर महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दर सोमवार हा दिवस 9 व्हेकल डे म्हणून घोषित करण्यात आला आहे. या दिवशी खासगी तसंच शासकीय वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतूक, सायकल, ई वाहनं किंवा पायी कार्यालयात येण्यास प्राधान्य देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पर्यावरणाचं संरक्षण आणि इंधन बचत ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. 9 व्हेकल डे हा उपक्रम फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि निरोगी वातावरण निर्माण करण्याचा संकल्प आहे. सोलापूरकरांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देऊन शहराला प्रदूषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महापौर विनायक कोंड्याल यांनी केलं आहे. यंदा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात तयारी सुरू झाली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामं पूर्ण करावीत, भाविकांना सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या आहेत. तसंच भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यंदाच्या आषाढी वारीत VVIP दर्शन बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती कार्तिकेयन यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे आयोजित त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या सांगता सप्ताहाचं उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते नुकतंच झालं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी प्रतिकूल परिस्थितीत आदर्श राज्यकारभार करून राष्ट्रनिर्मितीत मोलाचं योगदान दिलं असं प्रतिपादन कल्याण शेट्टी यांनी यावेळी केलं. अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याबरोबरच विहिरी, घाट, बारवांची निर्मिती केली. अहिल्यादेवी होळकर।

0: त्यांचं कर्तृत्व मोठं होतं. विद्यापीठानं आज त्यांचा वारसा जपत चांगली प्रगती केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून विद्यापीठाच्या प्रगतीसाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार आहोत, असं कल्याण शेट्टी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांची जमीन ही त्यांच्या हक्काची आहे, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा की नाही हे संबंधित शेतकरीच ठरवणार आहेत. या लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला आहे. ज्यांच्या जमिनी या शक्तीपीठ महामार्गात जाणार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाण्याचीही आपली तयारी असल्याचं पाटील यावेळी म्हणाले. मोडनिंब इथं शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात येत्या 28 जून रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा TET साठी जवळपास 28,998 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यात 47 परीक्षा केंद्र आहेत. पहिल्या पेपरसाठी 12,000 तर दुसऱ्या पेपरसाठी 16,000 उमेदवार परीक्षा देणार आहेत. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली आहे. तर श्रोते हो, हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं संध्या खान यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी.
2: बोले जी बोलो तो क्या खाओगे, ये एक इस गाने के बारे में इन्होंने लिखा है. और एक साथी लिख रहे हैं कि सबसे सस्ता आलू है, जो सभी सब्जियों के भाव ज़्यादा हो जाते हैं तो केवल आलू धनिया डालकर रसदार सब्जी चावल और रोटी के साथ खाने का जो मज़ा है वो बड़ा आता है. और एक साथी लिख रहे हैं कि आज आलू की बातें सुनकर हमारी बेटी ने भी फरमाइश कर दी कि अभी तो खाना बन गया है तो डिनर में आज मस्त आलू की रसेदार सब्जी जिसमें डाली हो थोड़ी सी केरी और उसके साथ हो जाए थोड़े से जीरा राइस, ऐसा इन्होंने लिखा है. एक साथी लिख रहे हैं कि आलू की बात हो रही तो मुझे चूल्हे की आँच में सेक कर आलू बहुत पसंद आते हैं. जब कभी लंबी यात्रा पर जाता हूँ तो मम्मी हमेशा ही आलू के पराठे और आलू की चटनी ही रखती है जो सूखी रहती है और आसानी से हम ले जा सकते हैं. बहुत धन्यवाद आपका. चलिए अब हम आलू की बातें तो हम कर रहे हैं, उससे चटपटे व्यंजन भी, लेकिन हो सकता है कि हमारे कई साथी हो जिन्हें कुछ मीठी चीज़ें भी पसंद हो, जैसे बर्फ़ी वगैरह, इस तरह की चीज़ें भी तो उन्हें पसंद आती है. या फिर आलू से भी हम आलू की बर्फ़ी भी बना सकते हैं. कई साथियों ने हमारे लिखा है कि आलू का हलवा बनाया जाता है, आलू की बर्फ़ी भी बनती है. तो चलिए एक गाना सुन लेते हैं. बर्फ़ी फिल्म का स्वानंद किरकिरे के बोल, प्रीतम का संगीत है. आवाज़ किसकी है आप

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि IPL मध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थानाचा GR काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासनादेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. OBC समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी OBC समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खाजगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. यात भारतीय आणि नेदरलँडच्या खाजगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन RDF इंधनाची निर्मिती होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास CID कडे सोपवण्यात आला आहे. कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरातमधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद

नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला. या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्त्वाची असेल असं ते म्हणाले. IPL क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गॉर्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचाच 40वा स्थापना दिवस. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन

चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि IPL उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: भीमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
0: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
2: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत CNGच्या दरात 2 रुपये तर PNGच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा GR काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या

0: संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्ष प्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्रं न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्रं मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला, विशेषतः MSME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. CUET UG 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोहोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास CID

सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6,000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे मिथेनॉलसारख्या धोकादायक पदार्थाची खरेदी, साठवणूक किंवा वितरणाचा तपशील देणारी एकही व्यवहाराची नोंद किंवा खातेवही नव्हती, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्त्व अधोरेखित झालं असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्रदेशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत CNGच्या दरात 2 रुपये तर PNGच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या

0: शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉक्टर अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.
1: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
2: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबरमध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून त्या सुकाणू समितीने दिलेल्या क्रेडिट फ्रेमवर्कनुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्कफोर्स तयार केलेला आहे. टास्कफोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत, त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे एनईपी सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल, मार्गदर्शन करेल, अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
1: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
2: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठं राज्यातली म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज आणि स्वायत्त महाविद्यालय यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्समध्ये श्रेयांकांचा एक आराखडा ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो ते तयार करून दिलेला आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकल साठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल असायला पाहिजे असं सगळं दिलंय, तर ते बरोबर होतंय किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी 4th वर्ष देखील सुरू होणार आहे. या 4th वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, 4 वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले विद्यार्थ्याला की तो डायरेक्ट PhD करू शकणार आहे त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील, अशी वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक असे काही नियम बनवणं, तत्व बनवणं हे सगळं या टास्क फोर्स कडून अपेक्षित आहे.
1: सर, तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे 4th वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरच असणार आहे, तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन, तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात उच्च शिक्षणाला, परदेशात जाऊन वगैरे, तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
2: हा, याचे 2 भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेली 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला त्याचं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलंय. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5 या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वी नंतर 3 वर्ष केले की त्याला BA, BSc, BCom मिळायची. आता त्याला 12

0: पदवी नंतर 3 वर्षाने ही डिग्री मिळू शकेल, पण चौथं वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील दोन भाग आहेत, एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला डायरेक्ट पीएचडी करायला, संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय जे मानांकन आहेत, पद्धती आहे, त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील, आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी 40% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
1: सर, याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केलं जाणार आहे नवीन शिक्षण धोरणांतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
0: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित अशी होती. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाठांतर हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जी काही वेगवेगळे त्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्स मध्ये नुसतं पाठांतर नव्हे तर त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याची विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरची कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं, पेडागॉजी जी पूर्ण केली, वर्गात जे शिकला, त्यामधून त्याला ते फलनिष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का या पद्धतीनं आता त्याची तपासणी घ्यायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही, परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी शिकला आहे, तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीने त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णत 180 डिग्रीज मधला बदल आहे आणि यासाठी या टास्क फोर्सला येत्या 1-2 वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यांना कौशल्य द्यावी लागतील, त्यांना नवीन परीक्षा पद्धतीनं कशी चालवायची, प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं, शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल आणि राज्य शासनाच्या मदतीने, विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं

0: शिक्षण आपण करणार आहोत, जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील. आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
1: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035 पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हा GER म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का, आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
0: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50% पलीकडे पाहिजे, त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात GER म्हणतात, म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो, त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया. ग्रॉस एनरोलमेंट रेशो अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे, आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो टक्केवारी आहे ही सध्या 35-35% जवळपास आहे, आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ते 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे, आणि संपूर्ण देशाकरताचं उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ती मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही, तर मिनिंगफुल GER अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आम्ही ती रुजवणार आहोत. म्हणजे नुसते शिकलेत असं नाही तर त्याला काही अर्थ असला पाहिजे, म्हणजे क्षमता असल्या पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
1: तर आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर, सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉक्टर अनिल राव यांच्याकडून आता ऐकलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय मनीषा देवणे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381. किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
2: FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, किसान मणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य.
2: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता.
1: ते कसं?
2: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800 180 1551.
3: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
2: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच.
1: आओ भाऊ, तज्ज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे.
2: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत.
3: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील.
2: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. सोळा आणे खरं.
4: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोन न राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800 180 1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर.
0: शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकूयात खरीप हंगामाची तयारी, जमिनीची मशागत आणि आधुनिक तंत्रज्ञान याविषयी धुळे कृषी महाविद्यालय धुळे येथील सहाय्यक प्राध्यापक सुनील किनगे यांची वैशाली गिरासे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, किसानवाणीच्या शिवार गप्पा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तज्ज्ञांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो आणि या चर्चेच्या माध्यमातून आपण सर्व शेतकरी बांधव आपल्या शेतीत बदल घडवून आणत असतात आणि या बदलातून आपल्या उत्पन्नात भरघोस उत्पादन काढण्यासाठी प्रयत्न देखील करत असतात. शेतकरी बंधूंनो, शेतकरी पुन्हा एकदा जोमाने नव्या हंगामासाठी तयारीला लागलेत. खरीपाची तयारी करण्यासाठी रणरणत्या उन्हात आपल्या काळ्या आईची सेवा करण्यासाठी धजावले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण बोलणार आहोत खरीप हंगामाची पूर्वतयारी, जमिनीची मशागत आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान याविषयी शासकीय कृषी महाविद्यालय धुळे येथील कृषी विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सुनील किनगे यांच्याशी. सर, आपलं धुळे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
5: नमस्कार मॅडम आणि शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, जसं की मे महिना संपत आला आहे आणि जून महिना उंबरठ्यावर आहे आणि आपल्या बळीराजाला वेध लागले ते मृग नक्षत्राचे आणि खरीप हंगामाचे. म्हणतात ना, पेरणी साधली की शेतकऱ्यांनी अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा, पण ही लढाई जिंकण्यासाठी हवी आहे योग्य पूर्वतयारी आणि अचूक नियोजन. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या देशातील शेती हा प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे आणि खरीप हंगाम हा शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या हंगामामध्ये योग्य नियोजन, वेळेवर मशागत, सुधारित बियाणे, संतुलित खत व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन निश्चितच वाढ होते.
0: नक्कीच सर, खरीपाची पूर्वतयारी हा केवळ शेतीचा टप्पा नसून ते संपूर्ण वर्षाचं अर्थकारण ठरवणारं पाऊल आहे. तेव्हा सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की खरीप हंगामाचं नियोजन किंवा पूर्वतयारी कशी करावी आणि ती करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
5: नक्कीच, सर्वसाधारणपणे खरीप हंगामाचा कालावधी हा जून ते सप्टेंबरपर्यंत असतो. त्यामुळे या कालावधीत पिकांच्या पेरणीपासून ते काढणी मळणीपर्यंतची सगळी कामे केली जातात. त्यासाठी शेतकऱ्यांनी खरीप हंगामापूर्वी हंगामासाठी लागणारा नांगर, कुळव, पाबर, रिजर, कोरपे, स्प्रे पंप व इतर अवजारांची देखभाल केली पाहिजे. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम जवळ येतोय, त्या दृष्टीने तयारीला लागलाच असाल. खरीप हंगामाची उत्पादकता वाढवण्यासाठी पेरणीची पूर्वतयारी आणि पिकाचे नियोजन करणे हे महत्त्वाचे ठरते. पेरणीची वेळ साधायची असेल तर पूर्वतयारी आवश्यक आहे आणि पेरणी साधली की शेतकऱ्याने अर्धी लढाई जिंकलीच म्हणून समजा. खरीप हंगामाची पूर्वतयारी किंवा नियोजनातील महत्त्वाच्या बाबी म्हणजे खरीप हंगामाची प्रामुख्याने आपल्याकडे उपलब्ध असलेली जमीन, तिची खोली, हवामान, पाण्याची उपलब्धता आणि या बाबींचा विचार करून कोणती पिके घ्यावीची आहेत हे ठरवून त्याप्रमाणे सुधारित जातींच्या बियाण्यांची खरेदी, जीवाणूंची संवर्धने, पिकासाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची व्यवस्था, पिकांवरील संभाव्य कीड रोगांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशके, बुरशीनाशके, रोगनाशके यांची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे असते. तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाची खरी सुरुवात ही जमिनीच्या मशागतीपासून होते.
0: नक्कीच,

0: बऱ्याचदा शेतकरी बांधव पाऊस पडण्याची वाट बघत असतात आणि मग ऐनवेळी धावपळ सुरू होते. तर सर, तुमच्या मते खरीप हंगामाची जी सुरुवात असते ती आपल्या शेतकरी बांधवांनी कधी आणि कशी करायला हवी?
1: खरीपाची खरी सुरुवात ही पावसापासून नाही तर उन्हाळ्यातील मशागतीपासून सुरुवात होते. मार्च एप्रिलमध्ये वळवाचा पाऊस पडल्याबरोबर जमिनीची खोल नांगरट करून घेणे हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. या उन्हाळी नांगरटीमुळे जमिनीच्या पोटातील हुमणी, शंखी, इतर किडींचे कोश, बुरशींचे जीवाणू वर येतात आणि कडक उन्हाळ्यामुळे हे सगळे नैसर्गिकरित्या नष्ट होतात. म्हणजे रासायनिक औषधांशिवाय आपण निम्मी कीड नियंत्रण येथेच आणतो.
0: बरोबर, हो नक्कीच, म्हणजे हा एक निसर्गाचा मोठा फायदा आहे. पण सर, नांगरट झाल्यावर शेतात मोठे ढेकूळ तयार होतात, तर आपल्या शेतकरी बांधवांनी त्याचं नेमकं काय करावं?
1: बरोबर मॅडम, नांगरट झाल्यानंतर शेतात मोठे ढेकूळ तयार होतात, त्यासाठी नांगरणीनंतर कुळवाच्या सहाय्याने ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करणे गरजेचे आहे. यामुळे बियाण्यांच्या उगवणीसाठी योग्य गादी तयार होते. सोबतच रानाचा कोपरा आणि कोपरा स्वच्छ करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेताच्या बांधावर वाढलेली अनावश्यक झुडपे, गवत, जुन्या पिकांची धसकटे वेचून ती नष्ट करावीत, कारण अनेक घातक किडे या बांधावरील गवताचा आसरा घेऊन जिवंत राहतात आणि पीक उगवले की त्यावर हल्ला करतात, म्हणजे आपले पिकांचे नुकसान होते.
0: बरोबर सर, शेतकरी बांधव जी मशागत करत असतात, ज्या अवजारांनी ती मशागत करत असतात, तर त्याची कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी आणि ती नेमकी कोणती घ्यायला हवी? बरं,
1: आपण अगदी महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे मॅडम. पेरणीच्या दिवशी पाबरीचे दाते तुटणे किंवा स्प्रे पंप नीट न चालणे यासारख्या अडचणीमुळे संपूर्ण दिवस वाया जातो. म्हणूनच नांगर, कुळव, पाबर, रिजर, कोळपे आणि फवारणीचे पंप ग्रीसिंग, ऑइलिंग, दुरुस्ती मे महिन्यापूर्वीच करून ठेवावी. काम संपले की अवजारे स्वच्छ करून कोरड्या जागी ठेवावीत, यामुळे पेरणीची अचूक वेळ आपल्याला साधता येते.
0: अच्छा सर, मला यानंतर असं विचारायचं आहे की आपण वेळेवर ही दुरुस्ती करतो किंवा त्याच्यामुळे काय होतं की शेतकरी बांधवांना अनेक त्रासाला सामोरं जावं लागतं आणि वेळ आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला तिथं हे करावे लागतात. तर हे जे तुम्ही सांगितलं त्यामुळे नक्कीच त्यांचा वेळ वाचेल. पण मशागतीनंतर दुसरा महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे माती परीक्षण. तर त्याबद्दल आपण काय सांगू शकाल?
1: नक्कीच मॅडम, आजकाल शेतकरी युरिया 10-26-26 चा वापर जास्त करताना दिसतात, पण जमिनीला नक्की काय हवं आहे ते पाहतच नाही.
0: बरोबर,
1: त्यासाठी पेरणीपूर्वी माती परीक्षण करणे हे अत्यंत गरजेचे आहे.
0: हो हो नक्कीच.
1: जसं की आपण आजारी पडलो की डॉक्टर आधी रक्ताची तपासणी करायला सांगतात,
0: हो,
1: तसंच माती परीक्षण म्हणजे आपल्या जमिनीचे हेल्थ रिपोर्ट. यामुळे जमिनीत कोणता अन्नघटक कमी आहे आणि कोणता जास्त आहे हे आपल्याला समजते. जसे की नत्र, स्फुरद, पालाश, सोबतच सेंद्रिय कर्ब आणि जमिनीचा सामू समजतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की आपल्याला ज्या जमिनीला ज्या खताची गरज आहे तेवढे खत आपण देतो आणि यामुळे रासायनिक खतांचा विनाकारण होणारा खर्च वाचतो, तसेच जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि पिकाची गुणवत्ता वाढते.
0: नक्कीच सर, घरी बांधवांना म्हणजे मातीचा नमुना नेमका कसा घ्यावायचा याबद्दल काही वेळेला माहीत नसतं, तर त्या बाबतीत काय सांगता येईल तुम्हाला?
1: अगदी बरोबर, माती परीक्षणासाठी मातीचा नमुना योग्य पद्धतीने घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेतातील जो नमुना घ्यायचा आहे तिथला वरचा कचरा किंवा गवत बाजूला करून जमीन स्वच्छ करावी. त्यानंतर तिथे कुदळीच्या सहाय्याने व्ही आकाराचा सुमारे 15-20 सेंटीमीटरचा खोल खड्डा करावा.
0: अच्छा,
1: त्या खड्ड्याच्या एका बाजूची वरपासून तर खालपर्यंतची 2-3 सेंटीमीटर जाडीची मातीची चकती खरवडून बादलीत टाकावी. अशा प्रकारे संपूर्ण शेतातून 8-10 वेगवेगळ्या ठिकाणाहून नमुने घ्यावेत.
0: बरोबर,
1: त्यानंतर ही सर्व माती एका गोणपाटावर किंवा प्लास्टिकच्या पेपरवर एकत्र करून गोल करावी.
0: अच्छा,
1: त्याचे 4 भाग करावेत, समोरासमोरचे 2 भाग टाकून द्यावेत आणि उरलेले 2 भाग परत एकत्र करावेत. असे तोपर्यंत करावे जोपर्यंत मातीचा 1/2 किलो भाग उरत नाही.
0: अच्छा,
1: आणि हा झाला की हा तुमचा प्रातिनिधिक नमुना. हा नमुना स्वच्छ व कापडी पिशवीत भरून आपले नाव, गट नंबर, पुढील हंगामात घ्यायचे पीक लिहून जवळच्या कृषी विज्ञान केंद्रात किंवा शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळेत द्यावा.
0: अच्छा,
1: माती परीक्षणाच्या आधारे खतांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते, खतांचा खर्च कमी होतो, तसेच पीक उत्पादन गुणवत्ता वाढण्यास मदत होते.
0: नक्कीच नक्कीच सर, आपण आताच खतांबद्दल बोललो, पण खरीप हंगामाचं यश हे योग्य बियाणे आणि त्या वाणांच्या निवडींवर अवलंबून असतं. तर आपल्या परिसराचा जर विचार केला तर जमिनीनुसार पिकांचं नियोजन कसं असावं किंवा करायला हवं?
1: अगदी बरोबर मॅडम, पिकाचे नियोजन बियाणे आणि वाणांच्या निवडीवर अवलंबून असते.

0: प्रामुख्याने खरीप हंगामात लागवड करण्यासाठी पिकांची निवड करताना त्या पिकांसाठी लागणारी जमीन, तिची उपलब्धता, जमिनीचा प्रकार, खोली या गोष्टींचा विचार करून पिकांची निवड करावी.
1: अच्छा
0: तसेच पिकांना लागणाऱ्या पाण्याची उपलब्धता आणि जमीन ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने विचारात घ्याव्या.
1: अच्छा
0: उदाहरणार्थ हलक्या जमिनीत बाजरी, मूग, उडीद यांसारखी पिकांची लागवड करावी. तसेच मध्यम जमिनीमध्ये सोयाबीन, तूर ही पिके घ्यावीत.
1: अच्छा
0: आणि भारी जमिनीमध्ये कापूस, ज्वारी यांसारखी पिके आपण घेऊ शकतात.
1: सर, बियाणे खरेदी करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि तुम्ही तुमच्या संशोधनात बीज प्रक्रियेला लागवडीचा पाया मानता, त्याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: अगदी बरोबर. योग्य वाणांची म्हणजे बियाणे निवड आणि बीज प्रक्रिया करणे फार गरजेचे आहे.
1: अच्छा
0: जमीन व पाण्याच्या उपलब्धतेनुसार कोणते पीक घ्यावयाचे ठरवल्यानंतर पिकांच्या वाणांची निवड करताना योग्य उत्पादन देणारे, कीड व रोगास कमी बळी पडणारे, कमी कालावधीमध्ये येणारे, तसेच अवर्षण प्रतिकारक्षम आणि शिफारस केलेले बियाणेच निवडावे.
1: अच्छा
0: कृषी विद्यापीठे किंवा बियाणे महामंडळ यांनी प्रमाणित केलेले आपण बियाणे वापरू शकता.
1: अच्छा
0: सदरील बियाणे पेरणीपूर्वीच घेऊन ठेवावे
1: अच्छा अच्छा
0: आणि या बियाण्यांची उगवण शक्ती तपासलेली असते, त्यामुळे शिफारस केलेले प्रमाणित बियाणे वापरल्यास हेक्टरी रोपांची संख्या पाहिजे तेवढी ठेवता येते. आणि स्वतःच्या घरचे बियाणे वापरायचे असल्यास किंवा इतर बियाणे वापर करायचे असल्यास त्यांची आवण शक्ती तपासून बघावी. कृषी विद्यापीठे किंवा शासन मान्य संस्थांचे प्रमाणित बियाणे वापरल्यास उत्पादनात निश्चितच वाढ होते.
1: अच्छा नक्कीच.
0: तसेच पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणे हे अत्यंत महत्वाचे आहे आणि बीज प्रक्रिया ही अतिशय साधी, सोपी आणि कमी खर्चाची पद्धत आहे. जर बुरशीनाशक आणि जीवाणू हे दोन्ही खत वापरायचे असेल तर प्रथम आपण बुरशीनाशक वापरतो आणि त्यानंतर जीवाणू खताची प्रक्रिया करावी.
1: नक्कीच सर, आता शेतकरी बंधू आपली शेताची पेरणी सुरू करतायत, तर ही पेरणी सुरू करत असताना त्यांनी नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी?
0: नक्कीच शेतीची मशागत केल्यानंतर योग्य बियाण्यांची निवड करून योग्य अंतरावर आणि योग्य वेळेवर पेरणी करणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य अंतरावर पेरणी केली नाही तर तणांचा प्रादुर्भाव वाढतो आणि आंतर मशागतीत अडचणी तयार होतात, त्यामुळे निवडलेल्या पिकांची योग्य अंतरावर पेरणी करावी. तसेच पेरणी करताना पाबरीच्या सहाय्याने करावी. तसेच बी जास्त खोलवर जाणार नाही, खूप दाट पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि हेक्टरी जे बियाण्यांचे योग्य प्रमाण असते ते वापरावे. जसे की सर्वसाधारणपणे कोरडवाहू भागामध्ये आपल्या इकडे बाजरीसाठी 3 ते 4 किलो प्रति हेक्टर, खरीप ज्वारी 10 ते 12 किलो प्रति हेक्टर, मका 15 ते 20 किलो प्रति हेक्टर, सूर्यफुलाचे 8 ते 10 किलो प्रति हेक्टर, तुरीचे 12 किलो प्रति हेक्टर, उडीद, मूग, मटकी, हुलगा, चवळी या पिकांचे 15 ते 20 किलो प्रति हेक्टर, भुईमूग 100 ते 125 किलो प्रति हेक्टर, सोयाबीन 75 ते 80 किलो प्रति हेक्टर या बियाणांची आवश्यकता असते.
1: नक्कीच सर, आपण बियाणं निवडलं किंवा ते पेरणीसाठी आपण तयारीही केली, पण सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो खत व्यवस्थापनाचा. तर हा एक महत्वाचा घटक असल्याने पिकानुसार खत व्यवस्थापन कसं करायला हवं त्याबद्दल आपण आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल?
0: नक्की अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हा मॅडम. आपण वर्षानुवर्षे त्याच जमिनीमध्ये एकच पीक घेत असतो, त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचा साठा दिवसेंदिवस कमी होऊन पिकाच्या उत्पादनात घट येत चालली आहे. तसेच पिकांचे चांगले उत्पादन घ्यायचे असेल तर जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य ठेवणे हे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्यास एकात्मिक खत व्यवस्थापन करणे हे अत्यंत आवश्यक आहे. एकात्मिक खत व्यवस्थापन म्हणजे काय? पिकाला आवश्यक असणारी अन्नद्रव्ये वेगवेगळ्या स्रोतांचा योग्य मेळ घालून पुरवणे म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापन. यामध्ये रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे न बंद करता तो मर्यादित ठेवून सोबतच सेंद्रिय, जैविक या खतांचा संतुलित वापर केला जातो. याचा मुख्य उद्देश म्हणजे काय? जमिनीची सुपीकता टिकून ठेवणे, उत्पादन वाढवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे हा आहे.
1: अच्छा सर, तुम्ही आताच खतांबद्दल सांगितलं, तर एकात्मिक खत व्यवस्थापनाचे प्रमुख घटक कोणते आहेत?
0: पिकांना अन्नद्रव्य पुरवण्यासाठी विविध स्रोतांचा एकत्र वापर केला जातो.
1: अच्छा
0: त्यामध्ये सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, जैविक खते ही वापरली जातात.
1: अच्छा
0: जसे की सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत, कोंबडी खत हे आपण वापरतो.
1: अच्छा
0: आणि ही खते जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारतात.
1: अच्छा
0: त्याचबरोबर सूक्ष्मजीवांची संख्या वाढवतात.
1: बरोबर.
0: त्याचप्रमाणे हिरवळीचे खत्यांमध्ये ताक किंवा धैंच्यासारखी पिके आपण वाढवतो आणि ती फुलोरा अवस्थेत येण्यापूर्वी आपण त्याला मातीमध्ये गाडून टाकतो. यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश यांचे मोठ्या प्रमाण वाढते.
1: अच्छा
0: तसेच

0: त्याचबरोबर आपण जैविक खते जसे की अजोटोबॅक्टर, रायझोबियम, पीएसबी म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि केएसबी पालाष्ट उपलब्ध करून देणारे जीवाणू, ही खते हवेतील नायट्रोजन स्थिर करतात, तसेच मातीतील पिकांना न मिळणारी अन्नद्रव्ये विरघळून ती पिकाला उपलब्ध करून देतात. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे रासायनिक खते, युरिया असेल, सिंगल सुपर फॉस्फेट असेल, म्युरेट ऑफ पोटॅश असेल किंवा संयुक्त खतारे 19:19. आणि ही खते सगळी माती परीक्षणाच्या अहवालानुसार आवश्यक तेवढीच द्यावी.
1: अच्छा, तर याचे मुख्य फायदे काय आहेत?
0: शाश्वत शेतीचा पाया, रासायनिक खतांवरची निर्भरता कमी करून जमिनीचे आरोग्य दीर्घ काळासाठी टिकून ठेवण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.
1: अच्छा,
0: यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते, खर्चात बचत होते. जसे की सेंद्रिय खतांमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, जमीन भुसभुशीत होते. केवळ रासायनिक खतांवर होणारा मोठा खर्च कमी होतो, कारण जैविक आणि सेंद्रिय स्रोतांमुळे रासायनिक खताची कार्यक्षमता वाढते. म्हणजे दिलेली खते वाया न जाता पिकाला पूर्णपणे मिळतात.
1: बरोबर.
0: आणि गुणवत्ता आणि उत्पादन यामध्ये वाढ होते. पिकाला सर्व प्रकारची मुख्य सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळाल्यामुळे उत्पादनाची वाढ होते, तसेच पिकाची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे होणारा जो भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण टळते, त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. थोडक्यात सांगायचे तर माती परीक्षणानुसार रासायनिक खतांची योग्य मात्रा, तसेच सेंद्रिय खतांचा पाया आणि जैविक खतांची जोड म्हणजेच एकात्मिक खत व्यवस्थापन होय. माती परीक्षणाच्या आधारे खतांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहते, खतांचा खर्च कमी होतो आणि पीक उत्पादन गुणवत्ता वाढवण्यास मदत होते. पिकांसाठी शिफारस केल्याप्रमाणे पेरणीपूर्वी म्हणजे दुसऱ्या कुळवणीच्या वेळेस जमिनीमध्ये शेणखत, कंपोस्ट मिसळणे हे आवश्यक आहे. खतांची टंचाई लिंकिंग लक्षात घेता पेरणीपूर्वीच बाजारातून ती आवश्यक खते खरेदी करावेत, म्हणजे पेरणी करताना खतांची अडचण भासणार नाही.
1: अच्छा सर, त्याबरोबर जीवाणू खतांचा नेमका वापर कसा करावा?
0: बरोबर, हे पण अत्यंत महत्वाचे आहे. रासायनिक खतांच्या तुलनेत जे जैविक खते असतील किंवा जीवन खते असतील हे अल्प किमतीमध्ये बाजारात मिळत असून शेतकऱ्यांना परवडण्यासाठी आहे. ही एक कमी पैशाची आणि जास्त फायदा करून देणारी जैविक खते आहेत. हवेतील नत्र ही खते पिकांना उपलब्ध करून देणार, यामुळे खतामुळे पिकांची जी वाढ जोमाने होते आणि उत्पादनही वाढ होते. पेरणीपूर्वीच या खतांची तजवीज करून ठेवणे आवश्यक आहे. जसे की अजोटोबॅक्टर या जीवाणू खताची प्रक्रिया सर्व एकदल तृणधान्य पिकांना करावे, जसे की ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल आणि द्विदल पिकांना म्हणजेच रायझोबियम या जीवाणू खताची प्रक्रिया करावी. सर्वसाधारणपणे 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम प्रति एक पाकिट या जीवाणू खतांची प्रक्रिया करावी. बियाण्यास बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी असल्यास प्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून घ्यावी आणि नंतर जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी.
1: अच्छा सर, पिकांची पेरणी केव्हा करावी आणि कशी करावी?
0: बरोबर मॅडम, वेळेवर पेरणी करणे हे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. हंगामात पुरेसा पाऊस आला तरी काही कारणास्तव पेरणी उशीर झाल्यास उत्पादनात घट होते. त्यामुळे जिथे अवर्षणग्रस्त क्षेत्र असेल त्यामध्ये सर्वसाधारणपणे मोसमी पाऊस स्थिरावल्यानंतर त्वरित पेरणी करावी. जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी.
1: बरोबर.
0: अशा प्रकारे नांगरणीपासून ते पीक पेरणीपर्यंतची मशागत, बियाणे, रासायनिक तसेच जैविक खते, रोगनाशके, कीटकनाशके खरेदी करून सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करून पीक लागवडीसाठी केल्यास उत्पादनास निश्चितच भर पडेल. सर्वसाधारणपणे पिकांची पेरणी उत्तर दक्षिण दिशेने करणे फायदेशीर मानले जाते. त्यामुळे सूर्यप्रकाश सर्व झाडांना समप्रमाणात मिळतो, हवा खेळती राहते, पिकांची वाढ होते. तसेच उताराच्या जमिनीमध्ये मृदा जल संधारणासाठी उताराला आडवी जमीन, आडवी म्हणजे समपातळीवर पेरणी करावी. त्यामुळे पानाचा वाहून जाणारा वेग कमी होतो व जमिनीची धूप कमी होते.
1: नक्कीच नक्कीच. सर, आता आपण जी काही शेतकरी बांधव आपली अवजारे असतील किंवा जे काही परंपरागत तंत्रज्ञानाचा वापर करत असतील, तर नेमकं आधुनिक तंत्रज्ञानाचा यात कसा वापर करता येईल?
0: बरोबर मॅडम, आजच्या काळामध्ये स्मार्ट शेती ही काळाची गरज बनली.
1: बरोबर.
0: कारण की निसर्गाचा लहरीपणा आणि मजुरांची टंचाई यावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला खूप मोठे वरदान ठरत आहे. जसे की डिजिटल शेती शाळा, कृषी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या डिजिटल शेती शाळांमधून आधुनिक तंत्रज्ञान आणि हवामान अंदाजाची आपल्याला माहिती मिळवायची आहे. तसेच सूक्ष्म सिंचन म्हणजे की त्याला आपण ठिबक सिंचन म्हणतो आणि तुषार सिंचनाचा वापर करून पाण्याची आपण बचत करू शकतो. यामुळे पिकांना आवश्यकतेनुसार ओलावा मिळतो. आच्छादन, भाजीपाला पिकांसाठी मल्चिंग पेपरचा आपण वापर करू शकतो.

0: शकतो, ज्यामुळे तण नियंत्रण होते आणि जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो. GPS आणि ड्रोन तंत्रज्ञान, खते आणि कीटकनाशकांच्या फवारण्यासाठी ड्रोनचा वापर करणे हे अत्यंत प्रभावी ठरत आहे आणि बऱ्याचशा भागांमध्ये आता ड्रोननी आपण फवारणी करू लागलेलो आहे. गादी वाफा पद्धत, जसे की सोयाबीन लागवडीसाठी आपण गादी वाफा पद्धतीचा वापर केल्यास अतिवृष्टीत पाणी साचून पिकांचे नुकसान होत नाही. त्याचबरोबर आपण आंतरपीक पद्धती घेऊ शकतो, त्यामध्ये मिश्र पीक किंवा आंतरपीकमध्ये उदाहरणार्थ सोयाबीन तूर, बाजरी तूर या पद्धतीचा अवलंब केल्यास मुख्य पिकाचे नुकसान झाल्यास दुसरे पीक आपल्या हाती राहते, तसेच जमिनीचा कस धरून राहतो. तसेच याबरोबर पावसात खंड पडल्यास काही आपल्याकडे उपाय, जर पावसात खंड पडलास तर 15 ते 20 दिवसाच्या खंडामध्ये आपण पोट्याची फवारणी करू शकतो, तसेच ठिबक सिंचनाद्वारे आपण पाणी देऊ शकतो.
1: नक्कीच सर, यासाठी काही शासकीय योजना आहेत का?
0: हो मॅडम, कृषी विभागामार्फत खरीप हंगामासाठी निविष्ठा बियाणे, खते आणि कृषी यांत्रिकरणावर सबसिडी दिली जाते. विकसित कृषी संकल्प अभियान यासारख्या उपक्रमांचा लाभ घ्या. तसेच पीक विमा म्हणजे क्रॉप इन्शुरन्स या योजनेमध्ये भाग घेऊन आपल्या पिकांचे संरक्षण करा.
1: नक्कीच सर, ह्या सगळ्या गोष्टी जुळवून आपण शेतीचं म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान वापरूनही आपण सगळं काही करू शकतो. पण समजा त्यातच जर यंदा अल निनो सारख्या परिस्थितीचा प्रभाव जर राहिला तर कोणत्या समस्या येऊ शकतात आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी नेमकं काय आपत्कालीन पीक नियोजन करायला हवं?
0: अगदी महत्वाचा प्रश्न विचारला मॅडम. यंदा अल निनोचा प्रभाव राहिला तर यामुळे पावसाचे प्रमाण कमी होणे, पावसाचा खंड पडणे किंवा अनियमित पाऊस पडण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांची कंटिजन्सी पीक नियोजन म्हणजे आकस्मित पीक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण की कमी कालावधीत येणाऱ्या व अवर्षण सहनशील पिकांच्या वाहनाची निवड करावी. पेरणीसाठी पुरेसा पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी आणि जमिनीचा ओलावा टिकवण्यासाठी आंतरबशागत मल्चिंग म्हणजे आच्छादन आणि सरी वरंबा पद्धतीचा वापर करावा व उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. तसेच पीक विमा योजनेचा भाग घेऊन संभाव्य नुकसानीपासून संरक्षण मिळवावे. शेतकऱ्यांनी अल निनोच्या काळात अतिशय सतर्क राहण्याची गरज आहे. जेव्हा पाऊस अनियोजित असतो तेव्हा कृषी ज्ञान सांगते की 4 सूत्री कार्यक्रम निभावा, पेरणीची घाई करू नका, आंतरपीक पद्धतीचा सक्तीने वापर करा, जमीन संवर्धनाचे उपाय आणि आणीबाणीच्या काळातील फवारणी, त्यामध्ये आपला पहिलं पेरणीची घाई करू नका. म्हणजेच की मोसमी पाऊस झाल्याबरोबर लगेच कोरड्या जमिनीत पेरणी करू नये.
1: अच्छा.
0: आणि जमिनीत किमान 75 ते 100 मिमी समाधानकारक पाऊस होत असेल तर खात्री झाल्यावरच पेरणी करावी.
1: अच्छा अच्छा.
0: जर जून अखेरपर्यंत पाऊस लांबला तर मुख्य पिकांऐवजी कमी कालावधीत येणारी पिके घ्यावी.
1: अच्छा अच्छा.
0: जसे की उडीद, मूग. त्यानंतर आंतरपीक पद्धतीचा सक्तीने वापर, एकच पीक घेण्याऐवजी सोयाबीन तूर, बाजरी तूर अशी आंतरपीक पद्धती ठेवावी. तसेच कपाशीमध्ये उडीद किंवा मुगाची आंतरपीक पद्धत सुद्धा फायदेशीर ठरू शकते. यामुळे पावसात एका पिकाला फटका बसला तरी दुसरे पीक शेतकऱ्याला आर्थिक आधार देते.
1: नक्कीच.
0: त्याचबरोबर जमीन संवर्धनाचे उपाय म्हणजेच आपण कन्झर्वेशन ॲग्रिकल्चर म्हणतो. पाऊस कमी असताना शेतामध्ये वारंवार कोळपणी करावी. कोळपणीमुळे वातीचा वरचा थर मोकळा होतो, जमिनीला पडणारे भेगा बुजतात आणि जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते. तसेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुंद सरी वरंबा तंत्रज्ञान. याचा जर आपण वापर केला जेणेकरून पडणाऱ्या पावसाचे थेंब थेंब आपल्या शेतात जिरतील आणि जर आपला पाऊस जास्तही पडला तर ते पाणी वाहून जाईल. त्याचबरोबर आणीबाणीच्या काळातील फवारणी, जर पावसामध्ये 15 ते 20 दिवसांचा खंड पडला तर पिके कोमेजू लागतात. अशावेळी पिकांची पाण्याची पातळी टिकून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी 2% युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेटची पानांवर फवारणी करावी.
1: नक्कीच सर. शेतकरी बंधूंनो, तुमचे अहोरात्र असलेले कष्ट आणि तज्ज्ञांचं मार्गदर्शन यामुळे नक्कीच आपल्याला योग्य असा मार्ग मिळत असतो. शेतीची मशागत कशी करावी, खताचं व्यवस्थापन कसं करावं, बियाण्याची निवड कशी करावी यापासून तर येणाऱ्या काळात जो काही अनिश्चित पडणारा पाऊस असेल तर त्याला सामोरं कसं जावं याबद्दल आज सरांनी आपल्याला खूप छान असं मार्गदर्शन केलं. सर, आपण आपल्या व्यस्त वेळेतून वेळ काढून आकाशवाणीत आलात आणि आमच्या धुळे आकाशवाणीच्या सर्व शेतकरी बांधवांना योग्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आकाशवाणी धुळे केंद्राच्या वतीने आपले आभार मानते.

0: धन्यवाद।
1: धन्यवाद मॅडम। धन्यवाद मॅडम। शासकीय कृषी महाविद्यालय धुळे यांच्या वतीने मी सर्व शेतकरी बांधवांना आगामी खरीप हंगामाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आधुनिक शेती विज्ञानाची कास धरा, खरीपाचे उत्तम नियोजन करा। सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार।

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक। होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ। तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में अनुवाद आप सुन सकते हैं आकाशवाणी और दूरदर्शन से संबद्ध प्रादेशिक चैनलों पर। मन की बात के प्रादेशिक भाषाओं में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: कल से रेडियो वर नाटक ऐकलंस?
2: नहीं रे, राहिलच बघ।
1: मग ऐकायचंय?
2: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
1: अगं यूट्यूब वर।
2: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी यूट्यूब वर आले?
1: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय। नभोनाट्य, भाषणा, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही।
2: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर।
1: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई यूट्यूब चॅनल।
3: लहान मुलांवर अत्याचाराच्या, लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो। बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ॲडव्होकेट तृप्ती पाटील। या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30। श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आवश्यायिका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12-1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्र
4: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ। तांत्रिक अडचणींमुळे CUET UG परीक्षेला विलंब। सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार। गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड। बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी। आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार। देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे। हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे। देशातल्या वस्त्रोद्योगाला, विशेषतः SME क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय विद्यापीठांमधल्या पदवी अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा असलेल्या CUET UG मध्ये आज तांत्रिक अडचणी आल्या, त्यामुळे 3,765 विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा देण्याची संधी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं उपलब्ध करून दिली आहे। परीक्षा केंद्रात बायोमेट्रिक पडताळणी झाल्यावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा देता येणार नाही असं लक्षात आल्यानं हे विद्यार्थी निघून गेले होते। परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करणार असल्याचं NTA नं सांगितलं आहे। सकाळ

या सत्रात तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा काही ठिकाणी सुमारे 2 तास उशिरा सुरू झाली, त्यामुळे दुपारचं सत्रही उशिरा सुरू झाल्याचं संस्थेनं कळवलं. ही परीक्षा घेणाऱ्या TCS आयऑन संस्थेनं तांत्रिक अडचणींचा अहवाल NTA सादर केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरला जाणारा CNG आणि पाईपाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या PNGच्या दरात वाढ केली आहे. CNG प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो CNGसाठी आता 86 रुपये मोजावे लागणार आहेत. PNGच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेनं घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करूनच त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. ऑपरेशन सिंदूरच्या 2र्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलांमधील परस्पर समन्वयाचं महत्त्व अधोरेखित झालं असं ते यावेळी म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह 1353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षणविषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते यावेळी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाच्या नौदलानं पाकिस्तानच्या संपूर्ण नौदलाला त्यांच्या बंदरामध्येच अडकवून ठेवलं होतं असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. लखनऊ इथं आज नौसेना शौर्य वाटिका या खुल्या नौदल संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तानवरचा दबाव टिकून ठेवण्यात भारतीय नौदलानं महत्त्वाची भूमिका बजावली. आपलं नौदल अरबी समुद्रात पूर्ण सज्जतेनं आणि ताकदीनं तैनात होतं. परिणामी पाकिस्तानचं संपूर्ण नौदल स्वतःच्याच बंदरामध्ये अडकून राहिलं असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी DK शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा आमंत्रित केलं आहे. 3 जून रोजी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी शिवकुमार यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानं शिवकुमार यांना ही संधी मिळाली आहे. AIADMK 4 आमदारांना आमिष दाखवून TVK पक्षात घेतल्याचा आरोप AIADMK केला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी पक्षाचे प्रतोद अग्री SS कृष्णमूर्ती यांनी आज राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना केली. या 4 आमदारांनी पक्षादेश न मानता TVK पक्षाला मतदान केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित केला जाईल. पाकिस्तानच्या ISI आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डची
संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्यांमध्ये मुंबईतल्या 2 जणांचा तसंच नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. देशभरातले अणुऊर्जा प्रकल्प, वीज उत्पादन प्रकल्प, रेल्वे स्थानकं, विमानतळं इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले करण्याच्या

सूचना या व्यक्तींना मिळाल्या होत्या. पाकिस्तानातल्या कुख्यात गुंडांशी समाज माध्यमाद्वारे संपर्कात असलेल्या देशभरातल्या सुमारे 600 संशयितांना पोलिसांनी ओळखून काढलं आहे. या कारवायांमध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि ISI ही पाकिस्तानी गुप्तचर संस्था एकत्रितरित्या सामील असल्याचा निष्कर्ष अन्वेषण संस्थांनी काढला आहे. म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष ऊ मिन ओंग लाईंग यांचं आज नवी दिल्लीत आगमन झालं. ते भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांनी बिहारमध्ये गया इथं महाबोधी मंदिराला भेट दिली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचं अजिंक्यपद यंदा नव्या टेनिसपटूकडे जाणार हे स्पष्ट झालं आहे. पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत काल 19 वर्षाचा जुआओ फॉन्सेका यानं दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविच याला पराभवाचा धक्का दिला. अटीतटीच्या या सामन्यात पहिले 2 सेट्स गमावल्यानंतर फॉन्सेकानं जोरदार पुनरागमन करत सामना 4-6, 4-6, 6-3, 7-5, 7-5 असा जिंकला. अग्रमानांकित यॅनिक सिनर, दानिल मेदवेदेव, टेलर फ्रिड्स हे आघाडीचे टेनिसपटू यापूर्वीच स्पर्धेबाहेर गेले आहेत. महिला एकेरीत अग्रमानांकित अरिना साबालेंका, एलिना स्वितोलिना, मीरा अँड्रिवा, इगा स्वियांतेक, नाओमी ओसाका यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांना नमवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. सिंगापूर खुल्या टेनिस स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत च्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या अग्रमानांकित जोडीवर मात केली. या स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीतल्या सामन्यात मात्र आज ध्रुव कपिल आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडगोळीला पराभवाचा धक्का बसला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. तांत्रिक अडचणीमुळे CUET UG परीक्षेला विलंब. सुमारे 4,500 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार. गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी लादण्याचा प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण. कर्नाटक काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी DK शिवकुमार यांची निवड. बुधवारी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी. आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 मन की बातद्वारे देशवासियांना संबोधित करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: दातर जिल्ह्याला
1: आहान त्या वेळेला
0: या पलटण गावाला उजनी शिराला
1: आहान त्या टायमाला
0: आणे झाल्या लेकरात घडली आला प्रकार
1: आणि असायला
0: थोडक्यात आपण गाऊन दावायचा आव या कमळूजी शिंद्या मोठा सावकार असायला
1: आणि दाऊन दौलत असायला
0: शेळ्या मेंढ्या भरपूर
1: किलर त्याच्या बजी असायला देवा
0: मोठा सावकार असताना मात्र पण त्या सावकराला एका गोष्टीची उणी होती मात्र
1: देवा होती उणीव त्या वेळेला या कमळूजी शिंदे आला
0: तुमच्या गोष्टीची उणीव न पुत्र गा नव्हता या पोटा

0: अशा वेळाला
1: काही झालं या
0: पुढे काही दिवसान
1: काही दिवसान काही रोज आना
0: फाल्गुन महिनी आला
1: आणि या पौर्णिमेच्या दिवसाला
0: होळीचा सण आली आला
1: आणि असायला
0: होळीचा सण आला सई आणि माता आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायला
1: बनवून त्या पौर्णिमेच्या

0: सकाळच्या वेळेला
1: काही केले त्या गावातल्या लोकाने,
0: हे संध्याकाळी वेळेला दिनमान मावळाईला
1: आणि जमा गोळा उयाला,
0: जशी जमा गोळा झाली देवा एकत्र भर चौकाला, हा आणि काही केलं शेण गौरी लाकड जमा करायला,
1: म्हणून देवा त्या वेळेला त्या मध्ये चौकाला
0: होळी रचायला,
1: जाऊन त्या वेळेला
0: होळी रचायला, होळीला पुरणपोळीचा निवेद जावला
1: आणि जाऊन लागली होती काय करायला
0: न होळी.

0: हे दिनमाला मावळायला शेण गवऱ्यालाकडे जमा गोळा करायला
1: करून मरका मधल्या चौकाला जायला
0: पाणी होळी पिरचायला होळीला निवत दावायला नारिवळ फोडायला
1: आणि पाच परदेशला घालून बोंब मारून त्या वेळेला
0: म्हणजे आज सुद्धा लोक शिमग्याच्या दिवसाला बोंब मारतात मात्र
1: चालू आहे कली येऊ घाला
0: कशी बरी कवी दिया राव राहिला
1: आणि आपापल्या गेली होती निघून घरवाड्याला
0: आनंद सोळा गावरुलशीला पुढे काय झालं
1: काही थोड्या दिवसाला
0: न पाट गा

अकरा वाजता दिल्ली के

श्रोते, दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसेच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

पाचशे ते 3000 कॅलरीज ऊर्जा, 3.5 ते 4 टक्के कॅल्शियम, ए डी ई के बी कॉम्प्लेक्स अशी जीवनसत्वे लागतात. पाण्याचा व्यवस्थापन, दररोज पाणी हवे तेवढे द्यावे, त्यासाठी ऑटोमॅटिक

हॅलो हॅलो, सकाळचे 5 वाजून. हॅलो हॅलो, आज दिनांक 31 मे, रविवार.